आणि आता थोड्या भीतर वळख आमच्या महादय चॅनला वेल्यान येवपी कार्यावळींची. पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार 6:45 आयकुपाक रावात. शेतकामत्यां खातीर माहिती. आयचो विषय आसा गोरवांक खावड. माहिती दितले डॉक्टर राजेंद्र प्रभू गांवकार. शुभ प्रभात. 7:30 कार्यावळ घेवन येतली आयज सरभोवतण. शास्त्रीय संगीतान 10:30 सावन सोनिक वेलिंगकर हांचे बासरी वादन राग देवगिरी बिलावल. आयची अस्तुरी ही कार्यावळ 12:10 कार्यावळींत आयज शीतल साळगांवकार हांची कथा आयकुपाक मेळटली बाय म्हजे. आनी ताचे उपरांत कार्यावळ स्वर संगम. कानळा वोवळां कोंकणी गितां दनपरां 1:10 सावन मराठीतली युववाणी 5:30 घेवन येतले बंध मैत्रीचे विमल नाईक हांचे उलोवप. चावडेर 7:30 श्री केळबाय संगीत विद्यालय कुडणे हांणी सादर केल्ली भजनां. स्पॉटलायट रातच्या 9:15 दिल्ली केंद्रावेल्यान तर संगीताची अखिल भारतीय कार्यावळ दिल्ली केंद्रावेल्यान आयकुपाक मेळटली रातच्या 10 सावन. ही जाली वळख आमच्या म्हादय चॅनलावेल्यान येवपी आयच्या कार्यावळींची. सकाळची 6:10 जातात. FM रेनबोंत आयकूंक रावात भक्ती संगीत कार्यावळ पुष्पांजली.

सर्वेश्वराच्या नावान सुरू केल्लो दीस. हे ईश्वरा, तुज्या कृपेचो आशिर्वाद सदाकाळ आमचेर उरूं. तुज्याच नांवा भोंवतणी एकरूप जावन आमची ही जीण सुरू.

पुष्पांजली भक्ती संगीताची ही कार्यावळ तुम्ही नक्कीच ऐकली. 105.4 मेगाहर्ट्स एफ एम रेनबो तसेच न्यूज ऑन एअर ह्या आमच्या ॲपावरवी तुम्ही ऐकतात एफ एम रेनबोचे प्रसारण. ऐकत रहात एफ एम रेनबो आणि आता ऐकूपाक रहात आयच्यो मुखेल खबरो.

सगळ्यांच्या ऐकुप्यांक आम्ही दिता योकार एफ एम रेनबोच्या ह्या प्रसारणांत. आम्ही घेवन येता शास्त्रीय संगीताची कार्यावळ. आयचे हे कार्यावळींत अरविंद गजेंद्र गडकर हांचे बासरीवादन, ताणी वाजयल्लो राग गुणकली आनी ताचे उपरांत पंडीत रोणू मुजुमदार हांच्या बासरीवादनान पिलू धून आयकुपाक मेळटली. कार्यावळीची सुरवात करतना अरविंद गजेंद्र गडकर हांच्या बासरीवादनान आयकुया राग गुणकली.

अरविंद गजेंद्र गडकर हांच्या बासरीवादनान निकतोच आमी आयकलो राग गुणकली. शास्त्रीय संगीताची ही कार्यावळ मुखार व्हरतना आयकुया पंडित रोणू मुजुमदार हांच्या बासरीवादनान पिलू धून. तुम्ही ऐकतात शास्त्रीय संगीताची कार्यावळ FM रेनबोच्या ह्या प्रसारणातल्यानं.

हातूनच जल्म जालो वेब पेज ब्रावजरचो, आनी फाटोफाट www म्हळ्यारच वर्ल्ड वायड वेबचो. आयचे हे दिसा ताची यशस्वी अशी चाचणी ताणें घेतली 1990 वर्सा, म्हणूनच आयचो हो दीस वर्ल्ड वायड वेब दीस म्हणून पाळटात. आनीकय खुबशा गजालीं खातीर खास थारता आयचो हो दीस 1 ऑगस्ट. आयज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हांची पुण्यतिथी. 1 ऑगस्ट 1920 हे दिसा तांणी मुंबईत निमाणो श्वास घेतलो. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले लाल बाल पाल ह्या त्रिकुटामधले ते एक. भारतीय स्वातंत्र्य सेनानी, शिक्षक, संपादक आणि लेखक अशो विविध भूमिका तांणी आपले जिणेंत गाजयल्यो. लोकमान्य टिळक हे स्वराज्याचे पहिले आणि प्रबळ असे पुरस्कर्ते, तसेच भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले एक मजबूत असे नेते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच हे त्यांचे घोषणेन पुराय भारताक प्रेरित केले. 1881 ते 1920 या 40 वर्षांच्या काळात लोकमान्य टिळक हांनी सुमार 513 अग्रलेख बरोवन स्वातंत्र्याची ही ज्योत पेट्टी दवरली. तांच्या ह्याच कार्याक लागून लोकमान्य ही उपाधी तांकां मेळ्ळी. आयज तांचो स्मृती दीस. आयज आमी याद काडटा आनीक एके घटनेची, असहकार आंदोलन, नॉन कॉपरेशन मुवमेंट. 1 ऑगस्ट 1920 हे दिसा महात्मा गांधी हांणी असहकार आंदोलनाक उलो मारलो. जालियनवाला बाग हत्याकांडा उपरांत महात्मा गांधी हांणी ब्रिटीश सरकारा विरुद्ध असहकार चळवळ सुरू केली. ब्रिटिशांकडे असहकार केलो तर ब्रिटीश सरकार एक दीस कोसळून पडटले अशा मताचे आशिल्ले महात्मा गांधी. ते खातीरच हे आंदोलन सुरू झाले. राष्ट्रीय सभेक असहकाराचो कार्यक्रम मंजूर केलो. ब्रिटीश सरकारान दिल्ल्यो पदव्यो मान सन्मान न्हयकारपाचे, सरकारी शाळा महाविद्यालयांत वच्चे न्हय, परदेशी मालाचेर बहिष्कार घालचो, अशे तरेच्या ह्या आंदोलनाचे स्वरूप आशिल्ले. उत्तर प्रदेशातल्या चौरी चौरा हांगा ब्रिटीश सरकारा विरुद्ध शांततापूर्ण आंदोलन चालू उरले, पूण हाचेरच पोलिसांनी लाठी हल्लो केलो, म्हणून आंदोलकांनी तिडकीन पोलीस चौकीकच उजो लायलो. ह्या उज्यांत कितलेशेच जाण मरण पावले. ताचे उपरांत महात्मा गांधी हांणी फेब्रुवारीन ही असहकार चळवळ फाटी घेतली. आयचे हे दिसा म्हळ्यार 1 ऑगस्ट हो दीस याद काडटा लोकशाहीर कॉम्रेड अण्णा भाऊ साठे हांची. आयज तांची जयंती. 1 ऑगस्ट 1920 हे दिसा तांचो जल्म सांगली वाटेगांव हांगा जालो. पोवाळा आणि लावणी ह्या सारख्या लोककथात्मक कथाशैलींचो वापर करून ते लोकांमदी लोकप्रिय झाले. आपल्या लेखणेतल्यान तांणी दलित साहित्याचेर उजवाड घालो. आयज तांची जयंती. आयज आमी याद काडटा फिल्म अभिनेत्री मीना कुमारी हांची. बॉलिवूडांतली ती एक अजरंवर अशी अभिनेत्री. तांचो जल्म 1 ऑगस्ट 1932 हे दिसा जालो. फिल्मी दुनियेन तांकां ट्रॅजडी क्वीन म्हणून वळखताले. मीना कुमारी हांच्या नांवार पिया का घर, परिणीता, बैजू बावरा, पाकिजा सारखे सुपरहिट फिल्म आसात. आनीकय कितल्योश्योच म्हत्वाच्यो अश्यो घडामोडी घडल्यो आयचे हे दिसा. 1 ऑगस्ट 1883 हे दिसा इंग्लंडांत डाक सेवेक सुरवात जाली. तर इस्लामाबाद ही पाकिस्तानाची राजधानी झाली तो दीस आयचोच 1 ऑगस्ट 1960. अमेरिकेंत MTV चे प्रसारण सुरू झाले आयचे दिसा 1981 वर्सा. सोलापुरांत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाची स्थापना झाली तो दीस आयचोच 1 ऑगस्ट 2004. 1 ऑगस्ट 1944 हे दिसा जल्मल्ले कोकणी साहित्यीक आणि लेखक दामोदर मावजो. ज्ञानपीठ पुरस्कारान ते सन्मानित असा. तांचे कार्मेलीन हे कादंबरी खातीर 1983 वर्सा साहित्य अकादमी पुरस्कार तांकां फावो जाल्लो. तर 2022 वर्सा भारत सरकारान ज्ञानपीठ हो सर्वोच्च गौरवाचो पुरस्कार भेटोवन तांचो सन्मान केलो. ते 57वो ज्ञानपीठ पुरस्कार मेळिल्ले लेखक. आयज तांचो जल्माचो दीस. तर ह्यो आनी अश्यो खास गजाली नोंद करता आयचो हो खास दीस

आज 1 ऑगस्ट बाळ गंगाधर टिळकांची पुण्यतिथी. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच अशी घोषणा दिवपी बाळ गंगाधर टिळक तांच्या ह्याच देशभक्तीक लागून तांका लोकमान्य ही पदवी जनमानसान मेळ्ळी. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याक आवाज दिवपा खातीर तांणी केसरी ह्या मासिकाची सुरवात केली आणि ह्या आपल्या लेखणेतल्यान तांणी देशभक्ती जागयली. स्वातंत्र्य चळवळीन देशप्रेमान भरिल्ल्या देशवासियांची फौज तांणी तयार केली आणि देशा खातीर तांणी जे योगदान दिले ताचे खातीरच तांची याद आज आम्ही काढटा. आज तांची पुण्यतिथी, त्या निमतान आमचे तांका नमन.

0: ऐकमनो, लय भास्कर पंडित खापुरमाम पर्वतकर हांका ओपिल्लो नादोत्सव हो राष्ट्रीय संगीत महोत्सव ब्रेस्तारा 30 जुलयाक गोंय संगीत महाविद्यालया वतीन कॅमिकल सायन्सीस ऑडिटोरियम गोंय विद्यापीठाच्या ब्लॉक इन सुरू जाला. गोंय संगीत महाविद्यालयाचो स्थापना दीस म्हळ्यार 1 ऑगस्ट 1987 औचित्य साधून तशेंच भारतीय शास्त्रीय संगीताचो प्रसार करपाच्या उद्देशान ह्या राष्ट्रीय संगीत उत्सवाचे आयोजन जाता. हे निमतान ब्रेस्तारच्यान संगीत क्षेत्रातल्या तरणाट्या विद्यार्थ्यांक, महाविद्यालयाच्या शिक्षकांक आणि देशातल्या प्रतिभावान आणि नावाजत्या कलाकारांक एकाच माचयेर हाडून तांचे गायन, वादन आणि प्रात्यक्षिका रसिका मुखार विद्यार्थ्या मुखार सादर करप होई हेत हाचे फाटल्यान आसा. ते निमतान ऐकूया गोंय संगीत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शशांक मक्तेदार हांचे मत.
1: गोवा सरकारच्या गोवा संगीत महाविद्यालयाच्या स्थापना दिनानिमित्त सध्या सुरू असलेल्या नादोत्सव या महोत्सवामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार आपली कला सादर करतायत. त्याचबरोबर गोमंतकातील प्रतिष्ठित कलाकार ज्यांनी गोव्याच्या बाहेर गोव्याचं नाव मोठं केलं आहे असे कलाकार पण त्यात आपली कला पेश करतायत. ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. त्यात अजून एक भर म्हणजे महाविद्यालयात शिकत असलेली मुलं ती पण त्या कलाकारांच्या बरोबरीने त्या व्यासपीठावर आपली कला सादर करतायत. तसेच आमचे शिक्षक वर्ग जे इथे शिकवतात ते पण तिथे परफॉर्म करतात. या गोष्टीचा आम्हाला अतिशय आनंद आहे आणि अशा प्रकारचा महोत्सव गोवा सरकार आम्हाला करण्यासाठी अतिशय प्रोत्साहन देते हे मी इथे नमूद करू इच्छितो. या निमित्ताने असे संमेलनं गोमंतकात का व्हावीत तर मला असं वाटतं की संगीत महाविद्यालय जी संगीताचं प्रशिक्षण देते अशी संस्था काय प्रॉडक्ट बाहेर काढतीय, त्यांच्या मुलांवर काय संस्कार आहेत, मुलं गाणं कशी ऐकतायत, कशी कला सादर करतायत, आयोजनामध्ये काय काय प्रकारची कौशल्य लागतात, ह्या सगळ्या गोष्टी आपोआप मुलांना ह्याचं प्रशिक्षण मिळत जातं आणि समाजासमोर एक चांगली त्याच्या प्रतिमा या निमित्ताने एक निर्माण होते. आणि गोवा संगीत महाविद्यालयाचं शिक्षण देण्याबरोबरच हे पण एक कार्य त्यामध्ये एक साध्य होतं की समाजामध्ये गाण्या बजावण्याचं एक दर्जात्मक असं वातावरण निर्माण व्हावं. तर या दृष्टीने हा महोत्सव अति आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि गोवा सरकार, उच्च शिक्षण संचालनालय हे नेहमीच आम्हाला अशा कार्यामध्ये प्रोत्साहन देत आलेलं आहे आणि अशा प्रकारचे महोत्सव होतोय यामध्ये आम्हाला खूप आनंद आहे.
0: खूप खूप

देवबरे करू डॉक्टर, खऱ्यानीच गोंयभरातल्या संगीतमोगी रसिक श्रोते आणि संगीत अभ्यासक हांचे खातीर ही एक पर्वणी आसा. हे माळेंत आयच्या सत्रांत संवादिनी सहवादन, तशेंच तबला एकलवादन आणि निमणे कडेन विदुषी श्रुती सडोलीकर काटकर हांचे गायन सादर जावपाचे आसा.

गणित, सांख्यिकी, भाषाशास्त्र, इतिहास तशेंच अनुवंशशास्त्र अशा विविध ज्ञान शाखांचेर आपले मोलाचे योगदान दिवपी विद्वान दिवंगत दामोदर धर्मानंद कोसंबी म्हळ्यारच डी कोसंबी हांच्या कार्याचो वेध घेवपी एक विशेष कार्यक्रम काल शुक्रारा 31 जुलयाक इंटरनॅशनल सेंटर गोवा हांगा जालो. गोय विद्यापीठ हांच्या संयुक्त विद्यमानान हो कार्यक्रम जालो, जातूंत डीडी कोसंबी वन लायफ मेनी वर्क्स ह्या चित्रग्रंथाचे प्रकाशन झाले. ह्या चित्रग्रंथाच्या प्रकाशना उपरांत एक परिसंवाद घडोवन हाडिल्लो, जातूंत इतिहास अभ्यासक विवेक मोंतेरो, समाजशास्त्र आणि वर्तनशास्त्र हाचे प्राध्यापक डॉ पराग परब आणि पेनसिल्वेनिया विद्यापीठाच्या दक्षिण आशिया अध्ययन विभागांत डॉक्टरेटचे शिक्षण घेवपी कौस्तुभ नायक सहभागी जाल्ले. डीडी कोसंबी हांणी आपल्या कार्यान तरणाट्यांक एक मोलाचे अशें मार्गदर्शन दाखयलां. तांचो वावर हो सदांच प्रेरणादायी. एक गोंयकार अंतरराष्ट्रीय थराचेर नामना जोडटा आनी तांच्या विचारांक अंतरराष्ट्रीय थरार नामना मेळटा हें म्हत्वाचें.

0: आणि आता सरभोवतणी कार्यावर सोपयतना काय घडणुकांचेर एक धावती नदर. नवी दिल्लींत काल गोंय राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ म्हळ्यारूच GSIDC हांचे वतीन नॅशनल कॉन्फरन्स ऑन गोवन आर्किटेक्चर अँड सस्टेनेबिलिटी ही खाशेली परिषद आयोजित झाली. गोयच्या स्थानिक उद्योजकांनी आणि संशोधन करपी तरणाट्यांनी तयार केल्या गो वन या उत्पादनांचे प्रदर्शन हांगा भरिल्ले. गोयच्या पारंपरिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केल्या हरित उत्पादनांक म्हळ्यारूच ग्रीन प्रॉडक्ट्स आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाक व्हड प्रतिसाद मेळ्ळो. गोय स्टार्टअप धोरणातल्यान 730 परस चड नोंदणीकृत स्टार्टअप्सांक मार्गदर्शन आणि आर्थिक आधार दिवपाचे यत्न नेटान सुरू आसात. हातूंतले अर्धे अधिक स्टार्टअप्स बायलां उद्योजकांनी सुरू केल्ले आसात. गोयच्या तरणाट्या संशोधकांनी पावसाच्या उदकाचे व्यवस्थापन म्हळ्यारूच रेन वॉटर मॅनेजमेंट, सुक्या कोयराचेर प्रक्रिया आणि सौर उर्जेच्या वापरा खातीर ल्हान ल्हान नव्यो शोध यंत्रणा गोवाज यंग इनोव्हेटर्स आणि गोवा ओपन इनोव्हेशन चॅलेंज या प्रदर्शनात सादर केल्यात. गोय विद्यापीठान आपल्या नव्या वर्षाच्या वार्षिक स्पोर्ट्स कॅलेंडर म्हळ्यारूच अॅन्युअल स्पोर्ट्स कॅलेंडर 2024-27 जाहीर केला. हातूंत आंतर कॉलेज फुटबॉल, व्हॉलीबॉल आणि अॅथलेटिक्स सर्तींचा सहभाग असा. तशेंच गोयांत पावस नेटान आशिल्ल्यान खाशेल्या इनडोर खेळांक जशे की बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि चेस हांका चड प्राधान्य दिला. आयच्या सरभोवतण कार्यावळींत इतलेंच. परत मेळया फुडल्या शेनवारा ह्याच वेळार ह्याच चॅनलाचेर. तो मेरेन नमस्कार.
1: सरभोवतण आम्ही निकतीच ऐकली मोगाळ कुप्यानो. असंच मुग्धभरात FM रेनबोचेर आणि ऐकत रावात तुमचे आवडीचो हो चॅनल. हांव उषा तुमचो निरोप घेता. मुखावेलो दीस तुमकां सगळ्यांक सुखाचो, समाधानाचो आणि

0: जगजगता तितलें भांगर न्हय रे, सांगताली आसीस लिडिया आनी सांगा ती. मोगाळ कुप्यानो तुमी सांगात घेतला एफ एम रेनबोचो आनी एफ एम रेनबोच्या कातारांचो. स्वादीक गीतां, रुचीक गीतां आयकत रावात आमची कातारां. हांगा घेवया एक ल्हानसोच ब्रेक. शेत ते दारांतले बागे मेरेन, बाग ते घरा फाटल्या पोरसा मेरेन, दर एकट्याक मोग आसा झाडांचो, म्हणजेच तुमचे भितर लिपला एक शेत मोगी. म्हणूनच आमी फुडें सरल्यात सोदपाक हो शेतकामती, जाव मागीर ते फार्म वो सिटी.
1: फार्म टू सिटी
0: आयकात दर आयतारा फार्म टू सिटी एफ एम रेनबोंत सांजे 7:30 वरांचेर. फार्म टू सिटी.
1: फार्म टू सिटी.

ओलाव आणि सांगाती गायताले योगू कांदोलीन वाजोया मोगा मांदोलीन. मोगाळ कुप्यानो, गोयच्या संगीताचे हे सूर अशे सादत रावूनी तुमच्या कानांनी आणि एफ एम रेनबोक तुमची भेट घडत रावूनी सदांकाळ. एफ एम रेनबो आसा तुमचे खातीर सकाळची स ते रातची 12 वरां मेरेन. आयकत रावात तुमच्या आवडीचो हो चॅनल एफ एम रेनबो. आणि हय, वेळ झाला आता आयकुपाचो कोकणीतल्यो खोबऱ्यो तुमच्या खातीर येता थोड्याच वेळात.

नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भौशीक परिक्षा गैरप्रकार प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर केला. अपशब्द आनी द्वेष हातूंतल्यान कांयच साध्य जायना अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. भरकटलेल्या तरणाट्यांक ख्यास्त न दिता राष्ट्रनिर्मिती आनी राष्ट्रहिताच्या योग्य मार्गार हाडपाक जाय.

0: अशें आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज आंध्र प्रदेश आनी कर्नाटकाच्या एका दिसाच्या दौऱ्यार आसात. विंगड विंगड विकास कामांची बुन्याद उक्तावण आनी लोकार्पण करतले. पाकिस्तान व्याप्त जम्मू काश्मीरातली निदर्शना म्हणजे पाकिस्तान व्यवस्थेचो अस्वीकारच असा अशें भारतान म्हळा. आनी राष्ट्रकुल खेळात भारतान बेस बरी कामगिरी करून ज्युडोत दोन इतिहासीक भांगरा पदकां जोडली. आता पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भौशीक परिक्षा गैरप्रकार प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर केला. ब्रेस्तारा संसदेन हे विधेयक संमत जाल्ले. खर ख्यास्त आनी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करून भौशीक परिक्षांनी जावपी अन्यायी पद्दतींचेर आळाबंद हाडपाचो ह्या कायद्याचो हेत आसा. विद्यार्थ्यांच्या फुडाराची राखण करतना घटमूट कायदेशीर चौकटी तयार करून परिक्षा व्यवस्थेत पारदर्शकताय नितीमत्ता आनी प्रामाणीकपण घटमूट करपाचो हे विधेयक यत्न करता. अपशब्द आनी द्वेष हातूंतल्यान कांयच साध्य जायना अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळें. भरकटलेल्या वा चुकीच्या मार्गाक लागिल्ल्या तरणाट्यां बद्दल काकळूक बाळगुपाचें आवाहन तांणी केलां. तांकां ख्यास्त न दिता राष्ट्रनिर्मिती आनी राष्ट्रहिताच्या भावनेंतल्यान योग्य मार्गार हाडपाक जाय अशें प्रधानमंत्र्यांनी सांगलें. आपल्या सोशल मिडियाचेर केल्ल्या एका व्हिडिओ संदेशांत प्रधानमंत्र्यांनी राजधानींत जंतर मंतर हांगा हालींच घडिल्ल्या एका घडणुकेचो उल्लेख केलो. ह्या घडणुके कडेन देश आनी जगांत लोकांचे लक्ष गेले. अशा वागणुकेन समाजात निर्माण झाल्लो राग आणि निराशा समजुपा सारखी असली तरी बालपण हो शिकोपाचो चुको करपाचो आणि त्यो सुधारपाचो काळ असता असे प्रधानमंत्री मोदी हांनी म्हळे.
1: बचपन में गलतियां होती है और बचपन में गलतियों से सुधरने का अवसर भी होता है. एक गुमराह बच्चे है उनको राह दिखाना हमारा काम है. उनको सजा देना अदालतों के चक्कर कटवाना समाज में उनको प्रताड़ित करना इससे हम परिस्थितियां नहीं बदल पाएंगे. मैं उन्हें माफ करना चाहता हूं. समाज भी मेरी इस बात को स्वीकार करे. मैं इन बच्चों को कहता हूं बच्चों आओ हम देश के लिए साथ मिलकर के आगे बढ़े. देश बहुत आगे बढ़ रहा है आगे बढ़ने वाला है और आपका भी आगे बढ़ना निश्चित हो यही मेरा सपना है.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज आंध्र प्रदेश आनी कर्नाटकच्या एका दिसाच्या दौऱ्यार आसात. पयली ते आंध्र प्रदेशाक भेट दितले जंय विजयनगरम जिल्ह्यात भोगपुरमात ते सुमार 18,000 कोटी रुपयांच्या विंगड विंगड विकास कामांची बुन्याद उक्तावण आनी लोकार्पण करतले. तशेंच ते भोगपुरमात अल्लुरी सिताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उक्तावण करतले. हे नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ भौशीक खासगी भागीदारी पीपीपी तत्वार 5,600 कोटी रुपयांपरस चड खर्चून बांधला. प्रधानमंत्री मोदी विशाखापट्टणमात एएसआयपी सेमीकंडक्टर प्रकल्पाची बुन्याद घालतले. इंडिया सेमीकंडक्टर मिशना अंतर्गत मान्यताय मेळिल्लो हो आंध्र प्रदेशातलो पयलोच सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्प आसा. उपरांत प्रधानमंत्री कर्नाटकातल्या मैसुरात वतले. थंय ते स्वामी विवेकानंद सांस्कृतीक युवा केंद्र विवेक स्मारकाचे उक्तावण करपाचे आसात. नीट प्रश्नाचेर विद्यार्थ्यांनी केल्ल्या निदर्शनावेळार पुलिसांनी केल्ल्या कारवाईक लागून विरोधकांनी निषेध केलो. त्या उपरांत संसदेचे दोनूय सभाघर दिसा खातीर स्थगीत केल्ले. लोकसभेत बोवाळ जाल्ल्यान जल्म आनी मरण नोंदणी विधेयक 2026 चर्चा करिनासतना संमत जाले. ह्या विधेयकाक लागून जल्म आनी मरणाची कळाव जाल्ली नोंदणी विशयीचे कायदे चड कडक जाल्यात. विरोधकांनी हे चर्चेत वांटो घेवंक नाशिल्ल्यान संसदीय वेव्हार मंत्री किरण रिजिजू हांणी टिका केल्या. आता 3 ऑगस्टाक लोकसभा आणि राज्यसभेची परतून बसका जातली. पाकिस्तानाच्या ताब्यात आशिल्ल्या जम्मू काश्मीरातली निदर्शना म्हणजे पाकिस्तानी व्यवस्थेचो अपमानजनक अस्वीकारच असा असे भारतान म्हळा. नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांक माहिती देताना विदेश व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल हांणी म्हळा की पाकिस्तानी व्यवस्था शांतताप्रिय नागरिकां आड निर्दयी बळाचो वापर करता. ह्या दडपशाहीक लागून 40 परस चड नागरिकांक दुर्दैवी मरण आयला आनी कितलेशेच गंभीर जखमी जाल्यात. एका हिंसक राजवटीचो फुडो करतना थंय नागरिकांनी ह्या बेकायदेशीर हत्यांची स्वतंत्र चौकशी करपाची मागणी आंतरराष्ट्रीय संस्थांकडेन केल्यात असे प्रवक्त्यांनी नमूद केला. भारतान आंतरराष्ट्रीय समुदायाक पाकिस्तानाच्या कृतींचे परीक्षण करपाचे आणि अत्याचारांखातीर तांकां जबाबदार धरपाचे आवाहन केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी फेसबूक पोस्ट मर्यादित केल्ल्या प्रकरणात

0: केंद्र सरकारान मेटा ह्या सोशल मिडिया कंपनीच्या जागतिक टिमीक आपयला. ह्या टिमीची अल्गोरिदम बायस आणि भौशीक सुव्यवस्थेतली भूमिका ह्या मुद्द्याचेर चौकशी करतले. आकाशवाणी न्यूजाक मेळिल्ल्या अधिकृत माहितीप्रमाण फुडल्या सप्तकाच्या मध्यात ही चौकशी जावपाची शक्यता आसा. ह्या वेळार मेटाक तांचो अल्गोरिदम नेमको कसो काम करता आणि भौशीक सुव्यवस्थेबाबत कंपनीची भूमिका किती असा याबाबत स्पष्टीकरण दिवपाक सांगितले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावेल्यो खबरो. केंद्रीय मंत्रिमंडळान 2026-27 ते 2030-31 या कालावधी खातीर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू दवरपाक मंजुरी दिल्या. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले की या 5 वर्सांच्या कालावधी खातीर या योजने अंतर्गत 3.15 लाख कोटी रुपयांच्या अर्थिक तरतुदीक मंजुरी दिल्या. पीएम किसान योजनेवरवी थेट लाभ हस्तांतरण डीबीटी प्रकल्पाचो वापर करून पात्र शेतकऱ्यांक कुटुंबियांक उत्पन्न सहाय्य दितात. आता मेरेन 23 हप्त्यांच्या माध्यमातल्यान 4.47 लाख कोटी रुपया परस चड रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्या. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी काल सांजे तांचे इराणी समपदस्थ अब्बास अरघची हांचे कडेन चर्चा केली आणि पश्चिम आशियाई प्रदेशात सुरू आशिल्ल्या संघर्षाक लागून भारताक लागिल्ली तीव्र चिंता व्यक्त केली. ह्या दूरध्वनी संभाषणा वेळार डॉ जयशंकर हांणी आग्रह धरलो की खंयच्याय परिस्थितीत व्यापारी जहाजां आणि खलाशावेले हल्ले टाळचे. खंयच्याय पक्षाकडच्यान जावपी अशा हल्ल्याक भारत निषेध करता हाचेर तांणी भर दिलो. मंत्र्यांनी सोशल मिडियार एका पोस्टात सांगले की तांकां सध्याच्यो घडामोडी आणि सुरू आशिल्ल्या चर्चांबाबत इराणची भूमिकाय समजून सांगली. भारत सदांच संवादा वटेन आसा असे मंत्री जयशंकर हांणी नमूद केला. केंद्रीय मंत्रिमंडळान उर्जा साठोवपाच्या पद्दतीन फ्लोटिंग सोलार फोटो वॉल्टीक प्रकल्पाच्या विकासा खातीर प्रधानमंत्री सूर्य सरोवर येवजणेक मान्यताय दिल्या. वट्ट 5,070 कोटी रुपया खर्च करून हे येवजणेक मान्यताय दिल्या असे प्रसार माध्यमांकडेन उलयतना मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले.
2: प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजना में जितने वॉटर बॉडीज हैं, डैम्स हो, लेक्स हो, कैनाल्स हो, उन सबका उपयोग करके जो सोलर पावर जनरेशन कैपेसिटी क्रिएट करना है उसका अप्रूवल लिया गया है. 102 गीगावाट यानी 1,00,000 मेगावाट की कैपेसिटी पोटेंशियल है भारत में.
0: ग्लासगोत जाल्ल्या राष्ट्रकुल खेळा सर्तीत भारतान काल आणिक एक बेसबरी कामगिरी करून ज्युडोत 2 इतिहासीक पदकां मेळयली. दादल्यांचे जेव्हलीन थ्रोत या दुर्पी अशी डबल पोडियमाचेर सुवात मेळयल्या, जाल्यार डॅकथलॉनात पयलेच खेपे कांश्या पदक जोडले. सध्या भारत एकूण पदक क्रमवारीत 23 पदकांसयत 10व्या सुवातेर आसा. तातूंत 5 भांगरा, 12 रुप्या आणि 6 कांश्या पदकांचो आस्पाव आसा. ऑस्ट्रेलिया अजूनय 128 पदकांसयत पहिल्या क्रमांकाचेर आसा. तातूंत 55 भांगरा पदकांचो आस्पाव जाता. भारतीय हवामान खात्यान आयज उदेंत राजस्थान, मध्य महाराष्ट्र, दर्यादेगेवेलो कर्नाटक, कोकण, गोय, केरळात घोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. आयज गुजरात, छत्तीसगड, विदर्भ, आसाम आणि त्रिपुरात जगलासयत गडगड मारपाची शक्यता आसा. मजगती ओडिशातली हुंवार परिस्थिती अजूनय गंभीर आसा. मुखेलमंत्री मोहन चरण माझी आयज सकाळी हुंवाराक लागून त्रास जाल्ल्या जिल्ह्यांचे हवाई सर्वेक्षण करतले. तशेंच वरिष्ठ अधिकाऱ्यांवांगडा बचाव, आधार आणि पुनर्स्थापनाचो नियाळ घेतले. आता खबरो सोपोवच्या आधी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भौशीक परिक्षा गैरप्रकार प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर केला. अपशब्द आणि द्वेष हातूंतल्यान कांयच साध्य जायना असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज आंध्र प्रदेश आणि कर्नाटकाच्या एका दिसाच्या दौऱ्यार आसात. पाकिस्तान व्याप्त जम्मू काश्मीरातली निदर्शना म्हळ्यार पाकिस्तानी व्यवस्थेचो अस्वीकार आसा असे भारतान म्हळा. आणि राष्ट्रकुल खेळात भारतान बेस बरी कामगिरी करून ज्युडोत 2 इतिहासीक भांगरा पदकां जोडली. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले.

0: शेत ते दारांतले बागे मेरेन, बाग ते घरा फाटल्या पोरसा मेरेन, तर एकट्याक मोग आसा झाडांचो, म्हणजेच तुमचे भितर लिपला एक शेत मोगी। म्हणूनच आम्ही फुडें सरल्यात सोदपाक हो शेतकामती, जावं मागीर ते फार्म वो सिटी।
1: फार्म टू सिटी
0: आयकात दर आयतारा फार्म टू सिटी FM रेनबोंत सांजे 7:30 वरांचेर। फार्म टू सिटी,
1: फार्म टू सिटी।
0: FM रेनबोत येवकार सगळ्या आमच्या आयकुप्यांक, मोगाळ आयकुप्यांनो, आम्ही मुखार व्हरता ही वळेरी कातारांची, आणि तुमच्या खातीर येता एज ब्रिटॉन आणि लॉना घेऊन स्वीट 16।

एफ एम रेनबो तुमच्या आवडीचं हो चॅनल तुमच्या खातीर घेऊन येता गीत सुहाने गीत पुराने. मोगाळकुप्यानो ही मेहफील जावन आसा पोन्न्या गीतांची सदाबहार. सदाबहार गीतांनी सगळ्यांक माये मोगाचो उर्बेभरीत येवकार दिता. हांव उशा.

लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी हांच्या आवाजान अजरंवर जाल्ले हे गीत पाकिझा ह्या फिल्मा खातीर कैफ भोपाली हांचे, संगीत गुलाम मोहम्मद हांचे. मोग आयकुप्यानो, हिंदी सिनेसृष्टींत प्रदर्शीत जाल्ले हे फिल्म पाकिझा 1972 वर्सा. बरोवपी, दिग्दर्शक आणि निर्मातो कमाल अमरोही, जो अभिनेत्री मीना कुमारी हांचो घरकार. मोग आयकुप्यानो, 1972 वर्सा मीना कुमारी हांकां मरण आयले आनी पाकिझा हे फिल्म तेन्नाच प्रदर्शीत जाल्ल्या कारणान ते हिट थारले. हिट थारपाचे कारण आनीकय आशिल्ले, कारण तातूंतले संगीत, तातूंतली गीतां आनी लाजवाब असो अभिनय. मीना कुमारी हांचे सांगाता मोगाळकुप्यानो, ह्या फिल्मा खातीर आनीकय कितलेशेच कलाकार तयार आनी दरेक फिल्म

गीता दत्त हांचो आवाज आम्ही ऐकलो, हेमंत कुमार हांच्या संगीताक आणि शकील बदायुनी हांच्या गीताक. साहब बीवी और गुलाम ह्या फिल्मातले हे गीत आशिल्ले. मीना कुमारी हांचेर चित्रायल्ले हे गीत. मोगाळकुप्यानो, मीना कुमारी हांची गजाल आम्ही करतात. फिल्मी दुनियेंत तांचे येवप हे एक ट्रॅजेडी.

बैजू बावरा ह्या फिल्मातले हे गीत आशिल्ले. शमशाद बेगम, लता मंगेशकर आणि सांगा त्यांच्या आवाजान, हेमंत कुमार हांच्या संगीतान. मोगाळकप्यानो, काजल हे फिल्म, ज्या फिल्मा खातीर निमाणो तिका फिल्मफेअर पुरस्कार मेळ्ळो, तिच्या नावार म्हळ्यार मीना कुमारी हांच्या नांवावेलो हो निमाणो पुरस्कार आशिल्लो. काजल ह्या फिल्मा खातीर 1965 वर्सा आयिल्ल्या ह्या फिल्मांत मीना कुमारी हांची मुखेल भुमिका. ऐकुया त्याच फिल्मातलें गीत. आशा भोसले हांचो आवाज, शकील बदायुनी हांच्या गीताक, रवी हांचे संगीत.

0: साहिर लुधियानवी हांची ही उतरां आनी भजन स्वरूप अशी ही संगीतीक रचना रवी हांची आशा भोसले हांचो आवाज आमी आयकलो. काजल ह्या फिल्मातल्या ही रचनेक मोगाळ कुपेनू अभिनेत्री मीना कुमारी हांचेर कांय सदाबहार गीतां आयज आमी आयकतात एफएम रेनबोतल्यान. हांव उशा आसा तुमचे सांगाता. मीना कुमारी हांचो आयज जल्माचो दीस, त्या निमतान तांची याद काडपी, तांच्या फिल्मांची याद काडपी, तांच्या गीतांक सदाबहार स्वरूप मेळपी, त्या आवाजांची याद काडपी ही एफएम रेनबोची कार्यावळ सदाबहार. घेवया ल्हानसोच ब्रेक, रोकडीच परती मेळुया.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 14555 नंबरार कॉल करा.
1: FM रेनबोंत सगळ्या आमच्या ऐकुप्यांक येवकार परतून एक फावट मोगा ऐकुप्यानो. सकाळची 9 वरां जावन 20 मिनटां आमच्या स्टुडिओच्या घड्याळांत तुमच्या सकाळच्या ह्या खिणार तुमकां

शंकर जयकिशन हांच्या संगीतान नटिल्ले लता मंगेशकर हांच्या आवाजातले सुमधूर आणि सदाबहार असे हे गीत. गीतकार शैलेंद्र. मोगाळकुप्यानो, आज मीना कुमारी हांच्या फिल्मी दुनियेची सफर आम्ही करतात, पण तेच वांगडा ह्या गीताकडे म्हळ्यार जितले जे गीत आम्ही निकतेच ऐकले, अजीब दास्ता है ये, कहा शुरू कहा खतम. हय, मोगाळकुप्यानो, जिविताची वाट खंयच्यान सुरू जाता.

शंकर जयकिशन हांच्या संगीतान नटिल्ले लता मंगेशकर हांच्या आवाजातले सुमधूर आणि सदाबहार असे हे गीत. गीतकार शैलेंद्र. मोगाळकुप्यानो, आज मीना कुमारी हांच्या फिल्मी दुनियेची सफर आम्ही करतात, पण तेच वांगडा ह्या गीताकडे म्हळ्यार जितले जे गीत आम्ही निकतेच ऐकले, अजीब दास्ता है ये, कहा शुरू कहा खतम. हय, मोगाळकुप्यानो, जिविताची वाट खंयच्यान सुरू जाता आणि खंय पर्यंत वतली हें कांयच कळना, आणि तेंच गिन्यान म्हळ्यार फिलॉसॉफी आमकां सांगताले गीतकार शैलेंद्र ह्या गितांतल्यान. आतां गीतकार शैलेंद्र हांचो जल्म रावळपिंडी पाकिस्तान हांगा जाल्लो 30 ऑगस्ट 1923 हे दिसा, आनी मागीर ते फिल्मी दुनियेंत पावले. तांचे चडशे वांगड आशिल्लो तो राज कपूर, गायक कलाकार मुकेश आनी संगीतकार जोडी शंकर जयकिशन हांचे सांगाता, आनी ह्या जोडये वांगडा रावून तांणी फिल्म इंडस्ट्रीक सुमधूर आनी अर्थपूर्ण अशी गितां दिलीं. म्हणटकच दिल अपना और प्रीत पराई ह्या फिल्मातली सगळीं गितां तांणी बरयल्लीं आनी भावपूर्ण अर्थपूर्ण अशीं हीं गितां. मोगाळकुप्यानो, ह्याच फिल्मातलें एक टायटल सॉंग दिल अपना और प्रीत पराई आयकल्या शिवाय आमच्यांनी रावूं नजो. म्हणटकच हें गीत खास तुमचे खातीर आयज मीना कुमारी हांचो सांगात घेतनाच हें गीत समर्पीत गीतकार शैलेंद्र हांकां. रोमँटीक फिल्म दिल अपना और प्रीत पराई 1960 वर्सा जे रिलीज जाल्ले. राजकुमार सांगाता मीना कुमारी आणि नादिरा हांचो सर्वोत्तम असो अभिनय.

मनांत भरिल्ले मोगाचे कोडे आनीकय घेरा करपी ही उतरां दिल अपना और प्रीत पराई किसने है ये रीत बनाई आंधी में है दीप जलाया किसने है ये आग लगाई. कवी शैलेंद्र गीतकार शैलेंद्र हांची ही सुमधूर अशी उतरां आनी सांगाता शंकर जयकिशन हांचे संगीत. मोगाळकप्यानो तुमी आयकतात सदाबहार गीतांची ही मैफील. मीना कुमारी हांचेर चित्रायल्ल्या गीतांचो आस्वाद आमी आयज घेतात सदाबहार गीतांची मैफिलींत. आनी आतां कार्यावळींत ह्या उपरांतचो आवाज आसा मोहम्मद रफी आनी लता मंगेशकर हांचो. मैं चूप रहूंगी ह्या फिल्मा खातीर चित्रगुप्त हांचे संगीत, राजेंद्र कृष्ण हांचे गीत.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 14555 नंबरार कॉल करा.
1: एफ एम रेनबोंत आमच्या सगळ्या ऐकुप्यांक माये मोगाचो उर्बेभरीत येवकार दिता. हांव उशा परतून एक फावट मोगा ऐकुप्यांनो हो सांगात घेतला. एफ एम रेनबोंत आमी सदाबहार गीतांचो. जर तुमच्या वाहनातल्यान प्रवास करता करता तुम्ही एफ एम रेनबो ऐकतात जाल्यार मतींत दवरात, वाहना चौकसायेन चलयात, अपघातांक आमंत्रण दिवं नाकात. एफ एम रेनबोची ही मैफील आसा गीत सुहाने गीत पुराने घेवन. मोव्या गीतांनी यादींच्या ह्या सफरीर आमी आसात घेवन मीना कुमारी हांच्यो यादी, कारण आयज आसा तांच्या जल्माचो दीस. मोगाळपेनो फिल्मी दुनियेंत मेहजबीन बानो ह्या नांवांत येवपी बेबी मेहजबीन ह्या नांवान बाल कलाकार म्हणून काम केल्ल्यो मीना कुमारी सुमार 90 फिल्मांक तांणी योगदान दिलें ह्या फिल्म इंडस्ट्रीन. आनी नाच ह्या नांवान तांणी शायरी बरयली. रेखता हें तांच्या शायरीचें पुस्तक प्रसिद्ध आसा. हातूंतलीच एक ल्हानशीच ही शायरी, टुकडे टुकडे दिन बीता, टुकडे टुकडे दिन बीता, धज्जी धज्जी रात मिली, जिसका जितना आंचल था, जिसका जितना आंचल था उतनी ही सौगात मिली.

0: संगीतकार गुलाम मोहम्मद हांचे लाजवाब अशे संगीत आनी कैफी आजमी हांची लाजवाब अशी उतरा. पाकिजा ह्या फिल्मांत लता मंगेशकर हांचो आवाज 1972 वर्सा मीना कुमारी हांचेर चित्रायल्ले हे फिल्म मोगाळ कुप्यानो 1962 वर्सा मीना कुमारी हांची दोन फिल्मां आयिल्ली. तातूंतले मैं चुप रहूंगी एक आनी दुसरे आरती ह्या दोनाय फिल्मांतली गीतां गाजली. मैं चूप रहूंगी ह्या फिल्मा खातीर चित्रगुप्त हांचे संगीत आशिल्ले तर आरती ह्या फिल्मा खातीर रोशन हांचे संगीत. मजरूह सुलतानपुरी हांची अर्थपूर्ण अशी उतरां म्हणटकच ह्या खिणार मजरूह हांचेच हे गीत आयकुया. कभी तो मिलेगी कही तो मिलेगी बहारों की मंजिल हो राही.
1: जब जिंदगी मौत पर हंसेगी.
2: लेकिन कब कैसे
1: मालूम नहीं. चलो मुझे घर पहुंचा दो.

बीती दिनों की याद काडीत काडीत एक वर कशें गेलें कळ्ळेंच ना मोगाळकुप्या न्हू. हय, मीना कुमारी हांच्या सर्वांग सुंदर अभिनयान नटिल्लें दरेक फिल्म आनी तसोच भारदस्त असो आवाज तांकां लाभलो. त्या फिल्मांतल्या गितां खातीर लता मंगेशकर हांचो स्वर्गीय आवाज, संगीतकार रोशन, संगीतकार रवी, संगीतकार शंकर जयकिशन, चित्रगुप्त, गुलाम मोहम्मद अशा सुंदर आणि दिग्गज संगीतकारांचे संगीत ताच्या खातीर. मोगाळकुप्यानो, वेळ जाता निरोप घेवपाचो आणि कार्यावळीत फक्त 5 मिनटां म्हणटकच तुमच्या खातीर आणखी एक यादीतले गीत. ते म्हळ्यार 1972 वर्सा ज्या फिल्मा खातीर निमाणे अभिनेत्री मीना कुमारी हांणी काम केले. 1972 वर्सा हे फिल्म रिलीज झाले. कमाल अमरोही हांच्या ह्या फिल्मान बॉक्स ऑफिसाचेर एक इतिहास रचलो. मीना कुमारी, अशोक कुमार, राजकुमार हांच्या सुंदर अशा अभिनयान नटिल्ले हे फिल्म मीना कुमारी हांची याद आमकां सदांच काळजांनी जिवी दवरतली. ऐकुया परत एक फावट तेंच जे आमी पयलीं आयकल्लें, मेहल पिक्चर्स हांच्या पाकिजा ह्या फिल्मांतले हे गीत. 4 फेब्रुवारी 1972 हे दिसा रिलीज जाल्ले हे फिल्म आणि सांगाता मीना कुमारी हांणी ह्या जगाचो घेतिल्लो निरोप. आयज तांची याद आमी काडटा तांच्या जल्माच्या दिसा निमतान.

105.4 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन एअर या आपल्या ॲपवरून आपण ऐकत आहात FM रेनबोचं प्रसारण. श्रोते हो, सादर आहे मराठी गीतांचा कार्यक्रम आणि मी उषा आहे आपल्यासोबत.

श्रोते हो, महाराष्ट्र शाहीर या चित्रपटासाठी आपण ऐकत होता अजय अतुल यांचं संगीत, अजय गोगावळे आणि श्रेया घोषाल यांचा स्वर. रसिक हो, गायक, नाटककार, लोकनाट्य निर्माते आणि दिग्दर्शक शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट होता महाराष्ट्र शाहीर, जो 2023 प्रदर्शित झाला. केदार शिंदे यांनी दिग्दर्शन केलं होतं या चित्रपटाचं आणि अंकुश चौधरी आणि सना शिंदे यांच्या मुख्य अशा भूमिका होत्या. कार्यक्रमात यानंतरचा स्वर आहे कस्तुरी वावरे यांचा, पोस्टर गर्ल या चित्रपटातील हे गीत.

श्रोते हो, हा अवघा संसार चालवण्यासाठी त्या पंढरीनाथाचा आशीर्वाद तर हवाच, पण त्याचबरोबर रखुमाईसारखी सारथी. हेच सांगणारं हे गीत वैभव जोशी यांचं होतं. पोस्टर गर्ल या चित्रपटासाठी ही संगीत रचना अमित राज यांची होती. रसिक हो, आपण ऐकता आहात चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम एफ एम रेनबोच्या या प्रसारणातून, आणि मी उषा आहे आपल्यासोबत. ऐकत रहा एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्झ.

गुरु ठाकूर यांची ही गीतरचना होती. रसिका हो स्वप्नील बांदोडकर आणि निहिरा जोशी यांचा स्वर, झेंडा या चित्रपटासाठी अवधूत गुप्ते यांचं संगीत. सकाळचे 10:25 होत आहेत. आपण ऐकता आहात चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम FM रेनबोतून.

0: दर एकट्याक मोग आसा झाडांचो, म्हणजेच तुमचे भितर लिपला एक शेत मोगी. म्हणूनच आमी फुडें सरल्यात सोदपाक हो शेतकामती, जाव मागीर ते फार्म वो सिटी.
1: फार्म टू सिटी
0: आयकात दर आयतारा फार्म टू सिटी FM रेनबोंत सांजे 7:30 वरांचेर. फार्म टू सिटी
1: फार्म टू सिटी.

कामावयली दगदग, ट्रॅफिकीतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.

ऋषिकेश रानडे यांचा स्वर आपण ऐकत होता. रसिक हो, नुकतंच आपण ऐकलेलं हे गीत श्रीरंग गोडबोले यांचं होतं आणि संगीत अविनाश विश्वजीत यांचं. मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातील हे गीत होतं. आणि आता कार्यक्रमात घेऊया अल्पशी विश्रांती. शेत ते दारांतले बागे मेरेन, बाग ते घरा फाटल्या पोरसा मेरेन.

स्वप्नील बांदोडकर आणि केतकी माटेगावकर. रसिक हो हा स्वर आपण ऐकत होता टाइमपास या चित्रपटासाठी, गुरु ठाकूर यांच्या गीतासाठी आणि चिनार महेश यांच्या संगीतासाठी. आपण ऐकत आहात चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम FM रेनबोच्या प्रसारणातून. कार्यक्रमात यानंतरचं हे गीत अजय अतुल यांचं संगीत.

शंकर महादेवन यांचा स्वर आपण ऐकत होता. रसिक हो अगबाई अरेच्या या चित्रपटातील हे गीत होतं आणि अजय अतुल यांचं संगीत आपण ऐकत आहात. चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम FM रेनबोच्या प्रसारणातून रसिक हो. आणि आता कार्यक्रमात यानंतर टिकटिक वाजते डोक्यात आणि धडधड वाढते ठोक्यात ऐकूया हे गीत कार्यक्रमात यानंतर. अमित राज यांची ही गीतरचना

रसिक हो नटरंग या चित्रपटासाठी गुरु ठाकूर यांची ही लावणी आपण ऐकत होता. अजय अतुल यांचं संगीत होतं. अजय गोगावळे आणि बेला शेंडे यांचा स्वर. रसिक हो 10:50 झालेली आहेत. आपण ऐकता आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम FM रेनबोच्या प्रसारणातून आणि मी उषा आपल्यासोबत. यानंतरचा हा स्वर आहे स्वप्नील बांदोडकर यांचा.

रसिक हो स्वप्नील बांदोडकर आणि कविता यांचा स्वर आपण ऐकत होता. राखणदार या चित्रपटातील ही गीतरचना होती. आणि आता कार्यक्रमात शेवटी नटरंग.

श्रोते हो, नटरंग या चित्रपटासाठी आपण ऐकत होता हे गीत अजय अतुल यांचं संगीत होतं. आणि या गीताबरोबरच समाप्त होतोय आजचा आपला चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम. मी उषा आपला निरोप घेते FM रेनबोच्या या प्रसारणातून. आपण ऐकत रहा FM रेनबोचं हे प्रसारण.

अजय नायक आणि गौतमी हेदे कार्यावळीची ही सुरुवात आशिली. अजय नायक हांचेच संगीत, बाकीबाब बोरकार हांचे गीत आणि ह्या उपरांत पूर्णानंद चारी कार्यावळीतल्या ह्या उपरांतचे हे गीत आयकूया. पुंडलीक नारायण नायक हांचे, संगीतकार हर्ष नरसे.

दुतुर्भिकाचे घाणेकार हांचे हे गीत गावपी कलाकार डॉक्टर शकुंतला भरणे. एफ एम रेनबोच्या वितरावणेंत तुमी आयकतात सुगम संगीत. उल्हास भुयांव हांची ही गीत रचना. ह्या उपरांत दर्याच्या देगेर गायतात सिद्धनाथ भुयांव.

नमस्कार, हांव जॉन आग्यार, कोंकणी कवी. आकाशवाणी भौशीक सेवा प्रसारणाची 90 वर्षां पुराय करता. ही व्हडा खोशयेची गजाल. 23 भासांनी प्रसारण करपी आकाशवाणी भारताच्या 98% लोकसंख्ये मेरेन पावता ही व्हड गजाल. म्हजो आकाशवाणी पणजे केंद्राकडे लागींचो संबंध. हांवें जायत्यो युवाणी कार्यावळी केल्यात. ते भायर नाटकुली, कविता वाचन, उलोवप, पिपळा पिडार सारख्यो कार्यावळी सादर केल्यात. हालींच म्हजो वीर जवान हो सैन्य दलांतल्या जवानांच्यो मुलाखतीचो कार्यक्रम चालू आसा. आकाशवाणी हो भारताच्या संस्कृतीक आणि बौद्धिक परिदृश्याचो महत्वाचो भाग. राष्ट्राची गिरेस्तकाय, संस्कृताय आणि परंपरेची जतनाय आणि प्रचार आणि लोकांक शास्त्रीय प्रगतीकडे जोडप

पुरुषोत्तम पै आणि दिव्या प्रभू हांणी गायिल्ल्या धुतुर्भिका जे गाणेकार हांच्या गीता उपरांत आयकुया शर्मिला कश्यप हांचो हो आवाज, धुतोर मनोहरराय सरदेसाय हांचे हे गीत, माफ करात, शर्मिला कश्यप हांचो हो आवाज कार्यावळींतले ह्या उपरांतचे हे गीत रमेश वेळुस्कर हांचे, संगीतकार पंडित सोमनाथ चारी.

फिर मेरे इन बच्चे वितरण नहीं तम छस गया एक पैंक पोर्टन एकदम आए मगाच एव कर हम छस स्टूडियो तले घड़े आज 12 बजे जाऊं 10 मिनट झाले या उपरांत वितरण पचा तरी क्वायर करे वो इन जीव हम छा एक पैंक हमें करून देता तालधरात फिल्मी संगीताचेर कार्यावळींची ही वळख करून दिल्या उपरांत 12:15 1:05 आसतली कातारां तर 2:00 भावगीत पश्चिमी संगीताच्यो तरेकवार कार्यावळी 2:30 सावन पयल्या सुवातेर जोक बॉक्स 3:10 आरजेस चॉईस 4:05 पॉप टायम आनी 5:10 म्युझिकल कॉकटेल आमच्या आयकपाक आमी याद करून दिता मजगती प्रायोजित कार्यावळ 3:00 आमी वितरायतात स्पायस सांजवेच्या प्रसारणात 5:35 जावन परतून एकदा तरेकवार कार्यावळी पयल्या सुवातेर मराठी संगीत 6:05 रेनबो सांज 7:00 हॅलो फरमायश कातारांची कार्यावळ आसतली 8:00 तर एक ही फिल्मचे कार्यावळ 8:30 घेवन येता जब जब फूल खिले या फिल्मातली गीतां पश्चिमी संगीताच्यो कार्यावळी 9:15 सावन पयल्या सुवातेर बेस्ट ऑफ द वीक 10:05 रिक्वेस्ट कार्यावळ आनी 11:10 फ्रॉम द आर्कायव्स आयकपॅनो FM रेनबोचे वितरावणेंत आमचो तुमचो सांगात मध्यान रातच्या 12:06 मेरेन

0: शेत ते दारांतले बागे मेरेन, बाग ते घरा फाटल्या पोरसा मेरेन, तर एकट्याक मोग आसा झाडांचो, म्हणजेच तुमचे भितर लिपला एक शेत मोगी। म्हणूनच आम्ही फुडे सरल्यात सोदपाक हो शेतकामती, जाव मागीर ते फार्म व सिटी।
1: फार्म टू सिटी
0: आयकात दर आयतारा फार्म टू सिटी FM रेनबोंत सांजे 7:30 वरांचेर। फार्म टू सिटी
1: फार्म टू सिटी

गायल्या हॅपी लहरी ह्यांनी संगीतबद्ध केल्या ह्या गीता उपरांत मिस्टर इंडिया किशोर कुमार आणि संगाती गीतकार जावेद अख्तर संगीतकार

सफर फिल्मा खातीर किशोर कुमार हांचो हो आवाज इंदीवर हांचें गीत. संगीतकार कल्याणजी आनंदजी. तुमी ताल थल्ल्या फिल्मी संगीताचेर आयकत चित्ररंजन. 12:31 जातात. मुखेल खबरो.

नमस्कार, यो आसात मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भौशीक परिक्षा दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर केला. वायट उतरां आनी दुस्वास हातूंतल्यान कांयच साध्य जायना अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. भरकटिल्ल्या तरणाट्यांक ख्यास्त दिनासतना राष्ट्र निर्मिती आनी राष्ट्रहिताच्या योग्य मार्गार हाडपाक जाय अशें आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज आंध्र प्रदेश आनी कर्नाटकाच्या एका दिसाच्या भेटेर गेल्यात. हे भेटे वेळार प्रधानमंत्री विंगड विंगड उदरगतीच्या प्रकल्पांची बुनयाद घालतले, तशेंच कांय प्रकल्पांचे उक्तावण आनी लोकार्पणूय करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची फेसबूक पोस्ट मर्यादीत केल्ल्या प्रकरणात केंद्र सरकारान मेटा ह्या सोशल मिडिया कंपनीच्या जागतीक पंगडाक आपयला. हो पंगड

0: शेत ते दारांतले बागे मेरेन, बाग ते घरा फाटल्या पोरसा मेरेन, तर एकट्याक मोग आसा झाडांचो, म्हणजेच तुमचे भितर लिपला एक शेत मोगी। म्हणूनच आम्ही फुडें सरल्यात सोदपाक हो शेतकामती, जाव मागीर ते फार्म वो सिटी।
1: फार्म टू सिटी
0: आयकात दर आयतारा फार्म टू सिटी FM रेनबोंत सांजे 7:30 वरांचेर। फार्म टू सिटी
1: फार्म टू सिटी।

जगजीत सिंग आणि चित्रा सिंग कार्यावळीतली ह्या उपरांची ही रचना ऐकूया. साथ साथ ह्या फिल्मा खातीर जावेद अख्तर हांची ही रचना, संगीतकार कुलदीप सिंग.

पवित्रा हाणे तुम्ही ताल थल्ल्या फिल्मी संगीताचेर आयकत चित्र रंजन सदमा फिल्मात सुरेश वाडकर इलाय राजा हाणी संगीतबद्ध केल्ले गुलजार हांचे गीत

फिल्मोग्राफी. तुम्ही ताल थल्ला फिल्मी संगीताचेर ऐकत चित्ररंजन. एफ एम रेनबोच्या वितरावणीत एक वराचेर कांय खिणा भितर दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो आम्ही सहक्षेपीत करता.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

नमस्कार, रसिक श्रोतेह FM रेनबोच्या प्रसारणात पुन्हा एकदा आपलं स्वागत. सादर करीत आहोत भावगीतांचा हा कार्यक्रम.

श्रोतेहो, अरुंधती यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं हे गीत होतं. संगीतकार यशवंत देव. कार्यक्रमात यानंतर कृष्णा कल्ले, परिकथेतील राजकुमार या संग्रहासाठी ऐकूया अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं वंदना विटणकर यांचं गीत.

परीकथेथील राजकुमारा या संग्रहासाठी अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं वंदना विटणकर यांचं हे गीत आपण ऐकलं. कृष्णा कल्ले यांचा स्वर. श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर श्रीधर फडके.

भावगीतांचा हा कार्यक्रम श्रोते हो एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकता आहात. श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध करून गायलेलं विमल लिमये यांचं हे गीत आपण ऐकलं आणि यानंतर पंडित हृदयनाथ मंगेशकर.

श्रोते हो पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा हा स्वर आपण ऐकलत. मंगेश पाडगावकर यांचं गीत, संगीत श्रीनिवास खळे यांचं. कार्यक्रमाच्या शेवटी लता मंगेशकर, कवी ग्रेस यांची रचना, हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत, मैत्र जीवांचे या संग्रहासाठी.

संग्रहासाठी कवी ग्रेस यांची ही रचना आपण ऐकली. लता दिदींचा स्वर, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत. आणि या गीताबरोबरच समाप्त होत आहे भावगीतांचा कार्यक्रम. 2:31 झालेले आहेत FM रेनबोच्या प्रसारणात. यानंतर पश्चिमी संगीत प्रियंकाच्या साथीनं. आपला निरोप घेते मी चारुशीला. ऐकत रहा FM रेनबो. या क्षणी मुखेल खबरो.

वर्सा सावन 2030-31 वर्सा मेरेनच्या कालावधी खातीर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी येवजण चालू दवरपाक मान्यताय दिल्या. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आणि त्यांचे इराणी समपदस्थ अब्बास अरागची हांचे कडेन चर्चा केल्या आणि अस्तंत आशियाई प्रदेशात सुरू आशिल्ल्या संघर्षाक लागून भारताक जाल्लो खर हुस्को उक्तायला. आणि हवामान. गोंय वेधशाळेन कळीत केला ते प्रमाण उत्तर आणि दक्षिण गोंयात कांय सुवातांनी हलक्यो वा मध्यम स्वरुपाच्या पावसाच्यो दडको शिवरतल्यो जाल्यार कांय सुवातांनी उटंगार पावस पडपाची शक्यताय आसा. ह्यो आशिल्ल्यो मुखेल खबरो.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

Thank you so very much, Priyanka. Anik, Mogar, Mawar, Akipano, to me, I get a diksha pata, Ushar, Megahertz, FM, Rainbow, How Neha, Kurta, Mana Karza Sound Swagat, and Yokar Tumka, Ya, Karyavurincha Satrat, Shanwar So Ho, Hodis, and His Sundarashi Sansvil, Tumcha Katir Tarekwarasho Karyavuri, Gyonio Pache Asa, How Rachel Nova Marin, and Ikunchu, Zanun Givya. काय खेळा मित्रूच तुमच्या खातीर असलेली मराठी गीतांची कार्यवळ बरोबर 5 वरा जाऊन 35 मिनिटांचेर त्याचे उपरांत मोगाळेशानो ऐकपाक रावत 5 जाऊन 58 मिनिटांचेर कोकणीतल्यान मुखेल खबरो स वराचेर हिंदीतल्यान खबरो दिल्ली केंद्रावेल्यान आणि त्याचे उपरांत 6:05 मिनिटांनी रेनबो सांज ही कार्यवळ 7 वरा मेरेन चलतली मजगती 6:58 मिनिटांचेर कोकणीतल्यान मुखेल खबरो 7 वराचेर हॅलो फरमाईश 6:05 मिनिटांचेर इंग्लिशीतल्यान खबरो दिल्ली केंद्रावेल्यान 7:20 मिनिटांचेर 10 मिनिटांच्यो प्रादेशीक खबरो आणि रेनबो तुमच्या खातीर घेऊन येतले हॅलो फरमाईश ही कार्यावळ ताचे उपरांत मोगाळेशानो तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो कार्यावळ तुमच्या खातीर असतली कातारची बरोबर रातच्या 8 वराचेर आणि 8:30 मिनिटांचेर एक ही फिल्मचे ह्या कार्यावळीत जब जब फूल खिले ह्या फिल्मातली गीतां तुमच्या खातीर असतली बरोबर 9 वराचेर ऐकपाक रावात न्यूज ॲट 9 9 वरां जाऊन 15 मिनिटांचेर पश्चिमी संगीताच्यो कार्यावळी सुरू जातल्यो सुरवेक असतले बेस्ट ऑफ द वीक 10 वराचेर हिंदीतल्यान खबरो दिल्ली केंद्रावेल्यान 10:05 मिनिटांचेर फोन इन कार्यावळ पश्चिमी संगीताची 11:05 मिनिटांचेर इंग्लिशीतल्यान खबरो आणि 11:10 मिनिटांनी फ्रॉम दी आर्काईव्ह जी चलतली 12 वरां मेरेन 12:05 मिनिटांचेर हिंदीतल्यान खबरो दिल्ली केंद्रावेल्यान आणि त्याच्याच बरोबर कार्यावळींची समाप्ती FM रेनबो चॅनलाचेर तुम्ही ऐकतात हो आकाशवाणी पणजे केंद्राचो FM रेनबो काय खिणा भितरूच मराठी गीताची कार्यावळ ऐकपाक रावात खंयच वचू नाकात हांव आसा तुमचो सांगात जोडून ऐकत रावात FM

एफ एम रेनबो म्युझिकली युअर्स, श्रोते हो, तुम्ही ऐकताय 105.4 मेगाहर्ट्स एफ एम रेनबो. मी नेहा ह्या कार्यक्रमामध्ये जो आहे मराठी गीतांचा, आणि बरोबर 5:36 झालेली आहेत, 6 वाजेपर्यंत अर्थात 5:58 हा कार्यक्रम तुमच्यासाठी असेल. आणि 5:58 कोकणीमधून बातम्या आणि 6 हिंदीमधून बातम्या. तर जास्त वेळ न दवडता ह्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल आणि अरुण दाते ह्यांचा स्वर मेहंदीच्या पानावर.

बघ डोळ्याने तू, श्रोते हो, आपण हे भावगीत ऐकलत आणि त्याच्या अगोदर आपण मेंदीच्या पानावर हे भावगीत ऐकलेलं. आता भावगीतांवरून आपण वळूयात लोकगीतावर. तर पुढील लोकगीत तुमच्यासाठी आशा भोसले आणि हेमंत कुमार ह्यांच्या जोड स्वरातून गोमू संगतीनं.

श्रोते हो, काही क्षणातच बरोबर 5:58 कोकणीमधून बातम्या असतील आणि त्याच्यानंतर 6 हिंदीमधून बातम्या आमच्या दिल्ली केंद्रावरून. तर हा कार्यक्रम मराठी गीतांचा इथेच संपतोय. तुमच्यासाठी रेनबो सांज हा कार्यक्रम बरोबर 6:05 ऐकत रहा 105.4 MHz FM रेनबो.

नमस्कार, और राजेश श्रीकामत आणि असत काय मुख्य खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी भौशिक परीक्षा अयोग्य मार्गाचं प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 मंजुरी दिल्या. हे विधेयक प्रेस्तारा संसदेत मंजूर केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज आंध्र प्रदेशात विजयनगरम जिल्ह्यातल्या भोगपुरम हांगा ग्रीनफिल्ड अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उक्तावण केले. आंध्र प्रदेश आणि देशाच्या उदरगतीत देशाच्या तरणाट्यांची प्रतिभा आणि ताक हाची चढ महत्वाची भूमिका असपाक जाय असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मैसूरात स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र विवेक स्मारकाचे उक्तावण केले. भारत आणि चीन आज सिक्कीमातल्या नाथुला किंडीतल्यान सीमावर्ती व्यापार परत सुरू करतले. या दोन शेजारी देशांमधल्या एका महत्वाच्या व्यापारी मार्गाचे पुनरुज्जीवन जातले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी आज पुण्यात आयोजित एका कार्यावळीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हांकां लोकमान्य टिळक स्मारक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केलो. कॉमनवेल्थ गेम्स 2026 सर्तीत बायलांच्या 54 किलो वजनाच्या विभागात बॉक्सिंगात पहिले भांगरा पदक जिखपा खातीर खेळगडे प्रिती पवाराक केंद्रीय खेळ आणि युवा व्यवहार मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी परबी दिल्या. भारतीय हवामान विभागान आज पूर्व राजस्थान, मध्य महाराष्ट्र, दर्यादेग कर्नाटक, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, कोकण, गोवा, केरळ आणि माहीत घोग्यांनी ते अतिघोग्यांनी पावसाचा अंदाज दिला. ह्यो आशिल्ल्यो काय मुखेल खबरो.

0: शेत ते दारांतले बागे मेरेन, बाग ते घरा फाटल्या पोरसा मेरेन, तर एकट्याक मोग आसा झाडांचो, म्हणजेच तुमचे भितर लिपला एक शेत मोगी। म्हणूनच आमी फुडें सरल्यात सोदपाक हो शेतकामती, जावं मागीर ते फार्म वो सिटी।
1: फार्म टू सिटी
0: आयकात दर आयतारा फार्म टू सिटी।

नमस्कार आणि योकार रेनबो सांज ह्या कार्यवळीत सगळ्यांक माय मोगाचो योकार. 105.4 मेगाहर्ट्स एफ एम रेनबो तुम्ही सगळेजण ऐकतात. स जाऊन स मिनटां ह्या खिणाक रेनबो सांज ही कार्यावळ चलतली 7 वरां मेरेन. मजगती 6:30 5 मिनटांच्यो राष्ट्रीय खबरो आसतल्यो आनी 6:35 परत एक फावट आमी रेनबो सांज ह्या कार्यावळीत आमचो तुमचो साथ जोडून आसतली. तर तरेकवार अशी गीतां, तरेकवार अश्यो गजाली आमी करपाची आसात ह्या कार्यावळीत. बरे बसात, बरे एन्जॉय करात आणि तुम्ही ऐकतात रेनबो सांज रेनबो चॅनलाचेर. पहिल्या सुवातेर तुमच्या खातीर उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती हांचो हो जोड स्वर मोहरा ह्या फिल्मा खातीर, जो कहते हैं तू चीज बडी है मस्त मस्त.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

कुर्बान या फिल्मा खातीर सोनू निगम, श्रेया घोषाल, सलीम मर्चंट हांचो हो स्वर शुक्रान अला. मोगळ इश्टानो, बरोबर 6:30 जायत येतात. आयकुपाक रावात 5 राष्ट्रीय खबरो. 6:35 परत एक फावट रेनबो सांज ह्या कार्यावळींत तुमची आमची भेट.

नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबर दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूनी भौशीक परिक्षा अयोग्य मार्गाचो प्रतिबंध सुदारणा विधेयक 2026 मंजुरी दिल्या. हे विधेयक ब्रेस्तारा संसदेत मंजूर केले. कठोर ख्यास्तीची तरतूद आनी जलदगती न्यायालयांची स्थापना करून भौशीक परिक्षा मदल्या गैरप्रकारांक आळा घालप हो या

त्याचं उद्देश असा. तशेच विद्यार्थ्यांचा फुडार सुरक्षित राखत एक भक्कम कायदेशीर चौकट निर्माण करून परीक्षा प्रणालीमधली पारदर्शकता, निष्पक्षता आणि सचोटी अधिक बळकट करप हेच हाचे उद्देश असा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज आंध्र प्रदेशांत विजयनगरम जिल्ल्यांतल्या भोगपुरम हांगा ग्रीनफिल्ड अल्लुरी सिताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचें उक्तावण केलें. विमानतळाचेर आंध्र प्रदेशाचे राज्यपाल एस अब्दुल नझीर, मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आनी हेर मानेस्तांनी प्रधानमंत्र्यांचें स्वागत केलें. मोदींनी प्रवासी टर्मिनल इमारतीचें उक्तावण केलें आनी ह्या ग्रीनफिल्ड विमानतळाची पळोवणी केली. तांणी विमानतळावेल्या प्रवाशां खातीर अत्याधुनीक सुविधांचो आढावो घेतलो. तशेंच विमानतळाची रचना, प्रगत तंत्रज्ञान, मास्टर प्लॅन आनी विमान येरादारी केंद्र म्हणून जावपी फुडारांतलो विस्तार ह्या बाबत अधिकाऱ्यांकडच्यान म्हायती घेतली. नव्या विमानतळाचें म्हत्व अधोरेखीत करताना प्रधानमंत्र्यांनी म्हळें की स्वातंत्र्य झुजारी

0: स्वातंत्र्याचे म्हत्व अधोरेखित करताना प्रधानमंत्र्यांनी म्हळें की स्वातंत्र्य झुजारी अल्लुरी सिताराम राजूच्या नांवान तयार केल्लो हो विमानतळ आदिवासी समाजाच्या हक्का खातीर झुजताना आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्याच जमनीचेर उक्तावण करप ही अत्यंत अभिमानाची गजाल. आंध्र प्रदेश खासा करून उत्तर आंध्राच्या प्रगती आनी उदरगती खातीर हो विमानतळ म्हत्वाचो आधार जातलो आनी राज्यातल्या तरणाट्यांक उज्ज्वल फुडार आनी चड संधी तयार करपा खातीर लॉन्च पॅड म्हणून काम करतलो अशें तांणी सांगलें.
1: जब हवाई उड़ाने सिर्फ बड़े शहरों तक सीमित थी, एनडीए सरकार में आज छोटे शहर के साधारण लोग भी फ्लाइट से आ जा रहे हैं. 12 इयर्स में सिर्फ एयरपोर्ट की संख्या ही नहीं बढ़ी है, हमारी उड़ान योजना के कारण आज गरीब परिवार के लोगों को भी जहाज में बैठने का अवसर मिल रहा है. इस योजना ने गरीब से गरीब को अपना सपना पूरा करने में मदद की. कुछ दिन पहले ही सरकार ने उड़ान योजना के दूसरे फेज की शुरुआत की. इस पर भी 29,000 करोड़ रुपीज खर्च किए जाएंगे.
0: आंध्र प्रदेश आणि देशाच्या उदरगतीत देशातल्या तरणाट्यांची प्रतिभा आणि ताक हाची चढ महत्वाची भूमिका असपाक जाय असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगले. हे मतीत घेऊन सरकाराचे लक्ष सेमी कंडक्टर सारख्या तंत्रज्ञानाच्या उद्योग उभारपाचीर असा असे त्यांनी सांगले. विशाखापट्टणमात नव्या अर्धवायू उत्पादन कारखान्याची बुनियाद घालप हे त्या दिशेन एक व्हड पाऊल असा असो उल्लेख त्यांनी केला.
1: आंध्र प्रदेश हमेशा भविष्य की सोच रखने वाला प्रदेश रहा है. सॉफ्टवेयर, आईटी और टेक सेक्टर में आंध्र के युवाओं ने पूरी दुनिया में अपना डंका बजाया है और इसलिए सरकार यहां के टैलेंट को आंध्र प्रदेश की डेव्हलपमेंट पॉवर से जोडना चाहती है.
0: उत्तर आंध्राच्या समृद्ध आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडोवपी 13,500 परस चड आदिवासी बायलांनी सादर केल्ले पारंपारीक थिमसा नृत्यूय तांणी पळयले. उपरांत तांणी म्हत्वाच्या मुळाव्या सुविधा प्रकल्पांचे राष्ट्रार्पण केले, उक्तावण केले आनी बुनियाद घाली.
1: आज यहां करीब 18,000 करोड़ रुपीज की विकास परियोजनाओं का शुभारंभ, लोकार्पण और शिलान्यास हुआ है. एयरपोर्ट के साथ साथ ये प्रोजेक्ट आंध्र की रोड कनेक्टिविटी से भी जुड़े हैं. इनमें एनर्जी सिक्योरिटी से जुड़े प्रोजेक्ट भी हैं. ये विकास कार्य इस बात के प्रतीक है कि इस समय आंध्र किस स्पीड से आगे बढ़ रहा है.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हणी म्हैसूरात स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र विवेक स्मारकाचे उक्तावण केले. 1892 वर्षा स्वामी विवेकानंदाच्या म्हैसूर भेटीच्या इतिहासिक घडणुकेचा उगडास या स्मारकान जाता. भारत आणि चीन आज सिक्कीमातल्या नाथुला खिंडीतल्या सीमावर्ती व्यापार परत सुरू करतले. या दोन शेजारी देशांमधल्या एका महत्वाच्या व्यापारी मार्गाचे पुनरुज्जीवन जातले. या व्यापाराक लागून 2020 कोविड-19 महामारीक लागून लादलेली 6 वर्षांची स्थगिती सोपतली. केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी आज पुण्यात आयोजित एका कार्यावळीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हांकां लोकमान्य टिळक स्मारक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केलो. आजचो दीस स्वातंत्र्य सैनिक लोकमान्य बाळ गंगाधर टिळकाची पुण्यतिथी आणि समाजसुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हांची जयंती म्हणून मनयतात. कॉमनवेल्थ गेम्स 2026 सर्तीत बायलांच्या 54 किलो वजनाच्या विभागात बॉक्सिंगात पहिले भांगरा पदक जिखपा खातीर खेळगडे प्रिती पवाराक केंद्रीय खेळ आणि युवा वेव्हार मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी परबी दिल्या. भारतीय हवामान विभागान आज पूर्व राजस्थान, मध्य महाराष्ट्र, दर्यादेग कर्नाटक, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, कोकण गोवा, केरळ आणि माहीत घोग्यांनी ते अतिघोग्यांनी पावसाचा अंदाज दिला. आणि इथल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो ऐकात फाल्यां सकाळच्या 8:40 वरांचेर. नमस्कार.

रेनबो सांज या कार्यावळीत सगळ्यांचे मनाकाळ जसावून स्वागत. परत एक फाउट ब्रेक उपरांत बरोबर 6:36 जाल्यात. तुम्ही ऐकतात 105.4 MHz FM रेनबो. इष्टानो, आज 1 ऑग

साथिया या फिल्मा खाते रत्न अंसामी हांचो हो स्वर ए उडी उडी तुम्ही हे गीत ऐकले मोगाळ इश्टानो ह्या कार्यवळीत जी आसा रेनबो सांज फुडल्या सुवातेर तुमच्या खातीर रहना है तेरे दिल में ह्या फिल्मा खातीर बॉम्बे जयश्री हांचे कडल्यान जरा जरा

Sono Rainbow Sans ही कार्यवळ तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबो चॅनलाचेर. स जावन 52 मिनटां झाल्यात. स जावन 58 मिनटांचेर कोकणीतल्यान मुखेल खबरो तुमच्या खातीर आसतल्यो आनी 7 वरांचेर आयकुपाक रावात हॅलो फरमाईश ही कार्यावळ. आणि ह्या कार्यावळीत कॉल करपाक 2224457 ही लाईन आज तुमच्या खातीर ओपन आसतली. तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो. फुडले सुवातेर अय्या ह्या फिल्मा खातीर शाल्मली खोलगडे आणि मोनाली ठाकूर हांचो जोड स्वर घेऊन येता हे सुंदर असे गीत. ताच्या उपरांत मोगाळ इश्टनो ऐकूपाक रावात कोकणीतल्यान मुखेल खबरो. आणि जसं हांवें सांगले 7 वरांचेर हॅलो फरमाईश, पूण 7:05 इंग्लिशीतल्यान खबरो आसतल्यो 5 मिनटां खातीर. आणि ताच्या उपरांत हॅलो फरमाईश ही कार्यावळ चालू उरतली. ऐकत रावात 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो.

0: आकाशवाणी एफ एम रेनबो म्युझिकली युअर्स 105.4 तुम्ही ऐकत आहात एफ एम रेनबो. बरोबर 7 वरां झाल्यात आणि 7:05 इंग्लिशीतल्यान खबरो असतल्यो 5 मिनटांच्यो आणि ताच्या उपरांत तुमच्या खातीर असतली हॅलो फरमाईश. ही कार्यावळ चालू उरतली पण सध्या ती कार्यावळ ऑलरेडी चालू झाली असा म्हणटकच फोन करपाक हरकत ना. 2224457 असा आमचो नंबर आणि 0832 वो आमचो एसटीडी कोड हो सगळ्यांकूच खबर असा. तर करात फोन आणि सांगात म्हाका तुमचे आवडीचे गीत जे हांव घेऊन येतले आणि जर तुमकां किरें संदेश सांगपाचो असा तुमचे यादी एका पर्टिक्युलर गीता फाटल्यान जर तुमची कसली याद असा किरें सांगपाक सोदता जाल्यार डेफिनेटली हांव उत्सुक असा जाणून घेवपाक. हॅलो
1: हॅलो
0: हॅलो कोण उलयता?
1: हॅलो
0: हॅलो
1: मॅडम
0: हाय कोण उलयता?
1: हांव लुसियान परेरा सांगोळडा
0: सान. ओके तुमचे नाव. हॅलो ऐकूपाक येता म्हाका. तुमचे नाव किदें म्हणले?
1: लुसियान परेरा.
0: लुसियान परेरा. ओके परेरा बाब आज फर्स्ट टाइम

0: मी कॉल केला काय कॉल करता तुम्ही रेग्युलर. हॅलो.
1: काल काल केला कॉल
0: ओके
1: मॅडम.
0: ओके ओके ओके परेरा बाब, तुमचो आवाज न्ही खूप ब्रेक जाता, सारखें क्लियर आयकुपाक येना. सो म्हाका तुमचें गीत सांगा बेगीन. येस सांग.
1: हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना.
0: कोणाक भेटयता?
1: सगळ्या लिसनरांक
0: ओके डेफिनेटली.
1: आणि तुका.
0: थँक्यू थँक्यू सो मच परेरा बाब.
1: या या
0: डेफिनेटली
1: थँक्यू व्हेरी मच
0: थँक
1: फॉर यू. थँक्यू व्हेरी मच.
0: थँक्यू थँक्यू. सो या आशिल्ले परेरा बाब सांगोल्डा हांगच्यान, तांणी आमकां कॉल केला इफ आय एम नॉट रॉंग. कित्याक तांचो आवाज जो आसा तो खूब ब्रेक जातालो म्हणटकच म्हाका क्लियरली आयकुपाक येनाशिल्लें. बट कांय हरकत ना, तुमी आयकतात 105.4 मेगा हर्ट्स एफ एम रेनबो. आनीक जर तुमकांय बी कॉल करपाक जाय जाल्यार नंबर नोट डावन करा, 2224457 आनी 2421258585. तर हो आसा आमचो नंबर आनी तुमी मागोवपाक सांगपाक शकता तुमच्या आवडीचें गीत आनी तें हांव घेवन येतलें. हातूंत भितर कांयच दुबाव ना. मोगा इश्टनो, स्पेशली परेरा बाब तुमचें जें गीत आसा हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, हांव डेफिनेटली घेवन येतलें. कित्याक फक्त 2 मिनटां उरल्या म्हणटकच तें गीत म्हाका मदींच कट करपाक नाका. ह्या खिणाक म्हज्या आवडीचें गीत घेवन येता आनीक तुमचें गीत डेफिनेटली बरोबर 7:10 मिनटांचेर आयकत रावात 105.4 मेगा हर्ट्स एफ एम रेनबो.

0: किशोर कुमार हंस और स्वर हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते मोगाइष्टनो तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झ एफएम रेनबो आणि या खिणा खेरो फरमाईश ही कार्यवळ घेऊन हजर असा हाव नेहा तुमचं सांगत जोडून परेरा आणि परेरा हणी हे गीत किशोर कुमार हांच्या स्वरातलंय हमें तुमसे प्यार कितना ब्रेकाच्या पहिली त्यांनी रिक्वेस्ट केली आणि त्यांचे गीत त्यांच्या मेरेन पाविले मुखावेलो कॉल घेऊया आणि पोया आमच्या बरोबर कोण असा हॅलो ओके कॉल कट झालो 2421285222445 7 ह्या असतात आमचे नंबर्स ज्यातीर तुम्ही कॉल करून सांगात माका तुमच्या आवडीचे गीत आणि ते हांव तुमचे खातीर घेऊन येतले ह्या कार्यवळीत जी असा हॅलो फरमाईश हॅलो
1: हॅलो
0: हॅलो कोण उलयता
1: हॅलो
0: हॅलो मातसो बॅकग्राऊंड तुमचा आवाज मातसो कमी करता
1: हॅलो
0: येस हॅलो सांगा तुमचे नाव सॉरी
1: रुद्र प्रकाशलांजन
0: तुमचा आवाज ब्रेक जाता नाव किती म्हणले
1: पंडित माशाला
0: रुद्र पंडित रुद्र पंडित हाय रुद्र आफ्टर अ लॉंग टाइम कसं असा ओके ओके सो
1: खाकी फिल्म
0: सांग
1: खाकी फिल्मातले गीत झाले
0: खाकी फिल्मातले ओके खंचे
1: तारा
0: खंचे
1: वादा
0: रहा अच्छा ओके आणि कोणाक भेटयता सगळ्यांक भेटयता सो माशेलातलो उत्सव कसो झालो सध्या बरो झालो न्ही ओके ओके बरे बरे तर थँक्यू फॉर कॉलिंग येस येस येस सो या आशिल्ले रुद्र पंडित माशेलच्यान ज्यांनी आमकां कॉल केलो आणि ताणी हे गीत मागयला उदित नारायण श्रेया घोषाल हांच्या स्वरातले वादा रहा प्यार से प्यार का खाकी या फिल्मा खातीर रुद्र तुझ्या खातीर हे गीत तुझे मेरेन पावयता 222-4457 म्हळ्यारच 2224-4557 या असा हो असा आमचा नंबर ज्याचेर तुम्ही कॉल करून सांगा माका तुमच्या आवडीचे गीत बरोबर 7:15 जाल्ली असतात या खिणाक तुम्ही ऐकतात ही कार्यवळ जी आसा येस हॅलो फरमाईश

मोगा इष्टनो, आता बरोबर 7:20 जायत येतात आयकुपाक रवा 10 मिनटांच्यो प्रादेशीक खबरो आनी तुमची आमची भेट परत एक फावट हॅलो फरमाईश ह्या कार्यावळीत जातली 7:30 आनी तेन्ना तुमी कॉल करून म्हाका सांगा तुमच्या आवडीचे गीत वादा रहा ये कॉल से कॉल का की हम आप से बात करेंगे बरोबर 7:30 आयकत रावात FM रेनबो.

नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी योगेश जोशी तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि भौशीक परीक्षा म्हळ्यार अयोग्य मार्गांचो प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 मंजुरी दिल्या. समाजातल्या सगळ्या गजालींचेर उजवाड घालताना पत्रकार स्वतःचे भलायकेचेर आणि कुटुंबाक दुर्लक्ष करून समाजाखातीर वावुरता असे मंत्री सुदीन ढवळीकर हांणी सांगला. केंद्र सरकारान आयज कर हस्तांतरणाचे अतिरिक्त हप्ते म्हण राज्य सरकारांक 1,09,00,000 परस चड रुपया जारी केल्यात. आनी पणजे वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण आयज गोंयांत मध्यम पावस पडपाची शक्यताय आसा. आतां पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भौशीक परिक्षा अयोग्य मार्गांचो प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 मंजुरी दिल्या. हे विधेयक ब्रेस्तारा संसदेत मंजूर केल्ले. कठोर ख्यास्तीची तरतूद आणि जलदगती न्यायालयांची स्थापना करून भौशीक परीक्षामधल्या गैरप्रकारांक आळो घालप हो या कायद्याचो उद्देश असा.

0: तशेंच विद्यार्थ्यांचो फुडार सुरक्षीत राखप, एक भक्कम कायदेशीर चौकट निर्माण करून परिक्षा प्रणाली मदली पारदर्शकता, निष्पक्षता आनी सचोटी अदीक बळकट करप हे ह्या विधेयकाचे उद्दिष्ट आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज मैसूरांत स्वामी विवेकानंद सांस्कृतीक युवा केंद्र विवेक स्मारकाचें उक्तावण केलें. 1892 वर्सा स्वामी विवेकानंदाच्या मैसूर भेटीचें इतिहासीक घडणुकेचो उगडास ह्या स्मारकांत जाता. स्वामी विवेकानंद हांणी त्या वेळार मैसूरचे दिवाण के शेषाद्री अय्यर हांची भेट घेतिल्ली आनी शिकागोत धर्मसंसदेंत पार्लमेंट ऑफ रिलीजियस सहभागी जावपाक अमेरिकेक वचपाक मैसूरचे महाराज चाम राजेंद्र वाडियार हांच्या कडल्यान अर्थीक मदत घेतिल्ली. प्रधानमंत्र्यांनी विवेक स्मारकाची पळोवणी करून स्वामी विवेकानंदाच्या पुतळ्याक फुलांची श्रद्धांजली ओपली. फोंडेच्या राजीव गांधी कला मंदिरांत आयज अंत्रुज पत्रकार संघाचो 14वो वर्धापन दीस आनी पत्रकार दीस कार्यावळ मनयली. उक्तावण कार्यावळीक वीज मंत्री सुदीन ढवळीकार, सत्कारमूर्ती वीज खात्याचे कार्यकारी अभियंता सुदन कुंकळकार, अंत्रुज पत्रकार संघाचे अध्यक्ष विदिता प्रभू, सचिव सदानंद सतरकर, स्पर्धेचे परीक्षक हर्ष सावंत, प्रेमानंद कुंभार आनी हेर मानेस्त हाजीर आशिले. ह्या वेळार फोंडा आनी धारबांदोडा तालुक्यांतल्या शाळां खातीर देशभक्ती पंगड गायन सर्त आयोजीत केल्ली. समय पेटोवन आनी लोकमान्य टिळकांच्या फोटोक फुलां हार घालून ह्या कार्यावळीचे उक्तावण मानेस्तांच्या हस्तुकी जाले. दर वर्सा प्रमाण समाजांत बरें काम करप्यांचो अंत्रुज पत्रकार संघ सत्कार करता. अंदू वर्सा वीज खात्याचे कार्यकारी अभियंता सुदन कुंकळकार हांचो वीज मंत्री सुदीन ढवळीकार हांच्या हस्तुकी भोवमान जालो. समाजातल्या सगळ्या गजालींचेर उजवाड घालतना पत्रकार स्वताच्या भलायकेचेर आनी कुटुंबाक दुर्लक्ष करून समाजा खातीर वावुरता अशें मंत्री सुदीन ढवळीकार हांणी ह्या वेळार उलयतना सांगले. अभियंता सुदन कुंकळकार हांचे ह्या वेळार उलोवप जाले. विदिता प्रभू हांणी कार्यावळीक येवकार दिलो जाल्यार प्रेमानंद शिरोडकार हांणी उपकार मानले. केंद्र सरकारान आयज कर हस्तांतरणाचे अतिरिक्त हप्ते म्हण राज्य सरकारांक 1,09,00,000 परस चड रुपया जारी केल्यात. ही अतिरिक्त रक्कम 10 ऑगस्टाक थारायिल्ल्या नेमान म्हयन्याळ्या हस्तांतरणा परस चड दिल्या. भांडवल आनी उदरगत प्रकल्पांचेर खर्च करपाक राज्यांक चड व्याप्ती दिवप हो ह्या अतिरिक्त हप्त्यांचो हेत आसा अशें अर्थ मंत्रालयान एका निवेदनांत सांगलां. मंत्रालयान राज्य प्रमाण जाहीर केल्ल्या तपशीला प्रमाण उत्तर प्रदेशाक सगळ्यांत चड वांटो म्हळ्यार 19,208 कोटी रुपया मेळ्ळ्या, जाल्यार बिहाराक 10,845 कोटी रुपया आनी मध्य प्रदेशाक 8,010 कोटी रुपया मेळ्ळ्या. अस्तंत बंगालाक 7,867 कोटी जाल्यार महाराष्ट्राक 7,022 कोटी मेळ्ळ्या. ल्हान राज्यांक आनी केंद्रशासित प्रदेशांकय तांचो वांटो मेळ्ळा. हे वळेरेंत सगळ्यांत उणें वांटप आशिल्ल्या राज्यांत सिक्कीम 365 कोटी, गोंय 398 कोटी आनी नागालँड 524 कोटी रुपया हांचो आस्पाव जाता. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आकाशवाणी पणजी आता मुखावयल्यो खबरो. विद्यार्थ्यांनी ज्ञान संपन्न जावपा खातीर नेमान वाचन करचें अशें साहित्य अकादमी पुरस्कारार्थी लेखक मुकेश थळी हांणी सांगलें. कुर्टी फोंडेच्या श्री अमेय विद्याप्रसारक मंडळाच्या विद्यार्थी गौरव सुवाळ्यांत मुखेल सोयरे म्हणून ते उलयताले. दादा वैद्य हायस्कूलच्या 10वेच्या आनी अमेय उच्च माध्यमीक विद्यालयाच्या 12वेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचो भोवमान थळी हांच्या हस्तुकी जालो. आजच्या सर्तीच्या युगात वाचना वांगडा सामान्य ज्ञान संकलित करचे अशें थळी हांणी सांगले. ह्या सुवाळ्यांत पत्रकार दिसा निमतान पत्रकार स्वप्नेश च्यारी हांचो भोवमान थळी हांच्या हस्तुकी जालो. ह्या कार्यावळीत निवृत्त शिक्षकांचोय भोवमान जालो.

0: दादा वैद्य हायस्कूल आणि श्री अमेय उच्च माध्यमिक विद्यालयाच्या 54 गुणवंत विद्यार्थ्यांचा या सोहळ्यात भोवमान झाला. यावेळार अमेय विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संदीप खांडेपारकर हांणी सोहळ्याची येजमानकी चलयली. ग्लासगोत चलतल्या राष्ट्रकुल खेळात भारताची या पदकांची संख्या वट्ट 30 झाल्या आणि आता भारत 6व्या क्रमांकाचेर पावला. तातूंत 8 भांगरा, 15 रुपया आणि 7 कांशा पदकांचा आस्पाव आसा. भारतीय मुष्टियुद्धपटू जॅस्मिन लंबोरिया आणि प्रिती पवार हांणी आपापल्या निमण्या मॅचीत वर्चस्व गाजोवन भांगरा पदकां जिखली. बायलांच्या 54 किलो बॉक्सिंग विभागात प्रितीन कॅनडाची स्कारलेट डॅलगादो हिका 5-0 अशी निर्णायकपणान हारोवन किताब जिखलो. सध्याची संसारीक विजेती जॅस्मिनान बायलांच्या 57 किलो वजनाच्या फायनलीत उत्तर आयर्लंडाची मायकेला वॉल्श हिका 5-0 अशी मात करून आनीक एक जैत मेळयले. भारतान पॅरा एथलेटिक्सातय इतिहासीक पराक्रम साध्य केलो. दादल्यांच्या शॉटपूट F57 सर्तीत सोमन राणान भांगरा पदक आणि शुभम जुयालान रुप्या पदक जिखले. हाका लागून भारताक दादल्यांच्या शॉटपूट F57 विभागात पहिलेच खेपे राष्ट्रकुलातले भांगरा पदक मेळ्ळे आणि पहिलेच खेपे देशान या सर्तीत डबल पोडियम फिनिशींग मेळयले. एथलेटिक्सात तिट्टी उडी प्रकारात प्रवीण चित्रावेलान रुप्या पदक जिखले जाल्यार सेल्वा प्रभून कांस्य पदक मेळयले. जुडोत उन्नती शर्मा बायलाच्या 63 किलो विभागात न्यूझीलंडाची कॉना क्रिस्ती हिका हारोवन उपांत्य फेरयेत पावली. करणजीत सिंग मानान इप्पोन वरवी न्यूझीलंडाच्या इलियट कॉनोलीक 3 मिनटां आनी 29 सेकंदांनी हारोवन दादल्यांच्या 90 किलो विभागात क्वार्टर फायनलीत पावलो. क्वार्टर फायनलीत ताचो सामनो कॅनडाचो गिलियुम गॉलिना कडेन जातलो. भारत सरकारच्या युवा वेव्हार आणि खेळा मंत्रालयाच्या खाला आशिल्ल्या गोंय खेळा आणि युवा वेव्हार संचालनालयान 2025 वर्सा खातीर तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कारा खातीर नामांकनां आनी अर्ज मागयल्यात. हो पुरस्कार साहसी मळार सक्रीय आशिल्ल्या व्यक्तींच्या कृतीचो भोवमान करता. जमनीचेर, दर्यांत आनी हवेत साहसी कार्यावळी खातीर दरेकी एक पुरस्कार दितात. ते भायर साहसाच्या मळार आयुषभरातल्या कामगिरीक मान्यताय दिवपी पुरस्कार दिवपाची तरतूद आसा. पुरस्कारांचेर नियंत्रण दवरपी नेम आनी अर्ज फॉर्म खेळा आनी तरणाटे वेव्हार संचालनालयाच्या संकेतथळार उपलब्ध आसात. इत्सूक उमेदवारांनी 20 ऑगस्ट 2026 मेरेन पोर्टला वरवीं अर्ज अपलोड करूंक शकतात. पणजी वेधशाळेन नोंद केल्या प्रमाण आयज गोंयांत मध्यम पावस पडपाची शक्यताय उक्तायल्या. तशेंच 40 ते 50 किलोमिटर वराक वारें व्हांवपाची शिटकावणी दिल्या. आयज पणजेंत चडांत चड तापमान 31.4 डिग्री सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें तापमान 26 डिग्री सेल्सियस नोंद जाला. आनी आतां परतून एक फावट कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भौशीक परिक्षा अयोग्य मार्गांचो प्रतिबंध सुदारणा विधेयक 2026 मंजुरी दिल्या. समाजातल्या सगळ्या गजालींचेर उजवाड घालतना पत्रकार स्वताच्या भलायकेचेर आनी कुटुंबाक दुर्लक्ष करून समाजा खातीर वावुरता अशें मंत्री सुदीन ढवळीकार हांणी सांगलें. केंद्र सरकारान आयज कर हस्तांतरणाचे अतिरिक्त हप्ते म्हूण राज्य सरकारांक 1.9 कोटी परस चड रुपया जारी केल्यात. आणि पणजे वेधशाळेन नोंद केल्या प्रमाण आयज गोंयांत मध्यम पावस पडपाची शक्यताय उक्तायल्या. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात फाल्यां सकाळीं 7:25 तो मेरेन नमस्कार.
1: आकाशवाणी FM रेनबो म्युझिकली युअर्स. वादा आणि केल्या प्रमाण प्रॉमिस तुमकां केल्ल्या प्रमाण परत एक फावट तुमच्या खातीर घेवन आयिल्ले आसा. हॅलो फरमाईश 105.4 MHz FM रेनबो चॅनलाचेर बरोबर 7:30 जातात. आणि जर तुमकां कॉल करपाक जाय 2224457 ह्या नंबराचेर कॉल करात. हॅलो हॅलो कोण उलयता? हॅलो
2: हॅलो
1: हय हॅलो सांगा.
2: दत्ताराम शेटकर.
1: दत्ताराम बाब कशे आसा?
2: बरे आसा. ओके येस. कशे आसा? बरे आसात न्ही. आज म्हणटले तुम्ही तुमची यादीतली वळेरी खंयची खंयची गीत घालतले? तर इश्टांव साहजीक आसा, आज म्हाका मौसम फिल्मांत रेकॉर्ड जाय आनी ती तुमकांय बरी लागतली. दिल धुंद ताहेर हे सीर वही कुर्सके राती लता मंगेशकर आनी भुपेंद्र. दिल धुंद ताहेर वही कुर्सके राती ही रेकॉर्ड तुमकां आयकोन दिवपाचें आसा. आयज तुम्ही बी अशी रिकॉर्ड दियात आनी तुम्ही थोडे गुणगुणून दाखयात. कार्यक्रमाक वेगळे स्वरूप आम्ही हाडपाक जाय. आज योगेश जोशी बातमी सांगताले एकदम स्पश्ट बातमी.

0: ही सगळं हे त्यांच्याकडे बरे जाता आणि हे खूप म्हाका मानवता. जो जो मनीस स्पश्ट खरे बरे आसा ते बरेच आसा अशी हांव मानती. योगेश जोशी बातमी सांगपाक एकदम बरं आसा, परफेक्ट.
1: थँक्यू दत्ताराम बाब. डेफिनेटली योगेश पर्यंत ही बातमी हांव कळयता, तुमचो संदेश कळयता. आणि तुमचे गीत हांवें ऑलरेडी स्टार्ट केल्ले आसा, तर देव बरें करूं तुम्ही कॉल

0: देव बरें करूं, तुमी कॉल केल्ल्या बद्दल आनी हें
1: देव
0: गीत
1: बरें करूं.
0: तुमी कोणाक भेटयता हें सांगू ना,
1: गीत सगळे
0: सगळे आयकुप्या.
1: पृथ्वीराज नांव घेयना कित्याक म्हाजी उलोवप सदांच जाता हांव जाणा.
0: येस ओके ओके थँक्यू. सो हे आशिल्ले दत्ताराम बाब शेटकर जे आमचे रेग्युलर कॉलर जावन आसा जामावलेच्यान, ते आमकां दर फावट फोन करता. आनी जर तुमकांय बी दिसता आपल्याक फोन करपाक जाय जाल्यार 2224457 ह्या नंबराचेर कॉल करात. मौसम ह्या फिल्मा खातीर हो स्वर भुपिंदरांचो दिल ढूंढता है.

0: मग वैष्णव, हे गीत जे दत्ताराम बाब शेटकर हाणी मागयले, आणि जर तुमकांय बी दिसता आवडीचे गीत तुमी सांगपाक जाय, आयकुपाक जाय, जाल्यार फोन करात म्हाका, हांव रावला तुमचे बरोबर उलोवपाक. घेवया मुखावेलो कॉल. हॅलो
1: हॅलो
0: हॅलो हॅलो
1: हॅलो.
0: येस हॅलो, सांगा तुमचे नाव.
1: हा हॅलो.
0: हय, म्हाका आयकुपाक येता, सांगा.
1: ऑन एर आसा.
0: हय, ऑन एर आसात. तुमचें नांव कितें?
1: हा नवलू वरक.
0: नवलू बाब. ओ
1: कशें
0: पण
1: आसा?

0: जलवा जलवा नवलू वरख खाणी मागेले हे गीत ह्या कार्यावळीत जी आसा हॅलो फरमाईश. तुम्ही ऐकतात 105.4 FM रेनबो. हांव नेहा आसा. ह्या खिणाक घेऊया मुखावेलो कॉल. हॅलो हॅलो
1: हॅलो, हांव
0: ये
1: नामदेव शेट्टी उलयतां.
0: नामदेव बाब सांगा.
1: म्हाका दिलवाले पिक्चरांतली रिकॉर्ड जाय आसली. जी

0: खरंच बरं दिसलंय नामदेव बाब, तुम्ही दत्ताराम बाब म्हणा किंवा खापरू बाब,
1: थँक्यू
0: आणि तुम्ही तिघूही जण इतले टॅलेंटेड असा आणि तुमच्या अंगान टॅलेंट भरून भरून असा, आणि जितले तुमचे खंयचेय तुमच्या आवाजातले गीत म्हणा किंवा तुम्ही वाजयले वाद्य म्हणा, खरंच बरे दिसता ऐकूपाक. तुमचो रेडिओचा आवाज मातसो कमी करता. हय,
1: थँक्यू. ही सगळ्या ऐकोप्याक रेकॉर्ड.
0: थँक्यू थँक्यू. तर ह्या आशिल्ले नामदेव बाब शेटकर, परत एक फावट जामावलेच्यान जाणी आमकां कॉल केलो आणि सुंदर अशें हें गीत अलका याज्ञिक कुमार सानू हांच्या स्वरांतलें जीता था जिसके लिए दिलवाले ह्या फिल्मांतलें ताणी गीत मागयल्लें आसा. मोगा इश्टांनो, जर तुमकां जर सांगपाक जाय तुमच्या आवडीचें गीत, 2224457 ह्या नंबराचेर तुमी सांगपाक म्हाका शकता. हॅलो फरमाईश, ही कार्यावळ तुमी आयकतात 105.4 MHz FM रेनबो चॅनलाचेर.

0: शेटकर हाणी. हॅलो
1: हॅलो.
0: हॅलो, कोण उलयता?
1: हा, उमेश उलयता, मंडळ डोंगरेच्यान. कशें आहा तुमी?
0: घट घट उमेश बाब, तुमच्या कडल्यान सदांच जसो तुम्ही सुंदर असो संदेश देता, आजही कितें तरी तुमच्या कडल्यान आयकुपाची खूप इच्छा आसा.
1: संदेश म्हटल्यार म्हाका दिसता भुरग्यां आहा न्हू, धाकटी स्कुलाक वयता, हेका तेंकां जाता तितलें समजून सांगपाचें, अशें मारून तेंकां फायदो ना. हय, तशेंच म्हाका दिसता समजून जर ती आयकतली दिसता म्हाका भुरगीं. थोडे बेश्टेच मारता न्हू पेरंट्स, हे शिक रे, हे कर रे, तशें हे करप ना म्हाजे हिसपान. आतां जनरेशन चेंज जाला. पयलो आमच्या टायमार आमकां ते मास्तर गुरुजी शाळेंत आसा मारताले, तांच्या भयान आमी शिकताले.
0: आमकां आमी अशा जनरेशनाचे आसात, म्हाका दिसता की आमकां मारेची गरज पडनाशिली, फक्त दोळे मोठे केल्यार पुरो जाताले.
1: हय, सारके सारके. आनी वयले पेरंट्स वयताले आमच्या शाळेन, सांगताले मार हे भुरग्याक, मार शिकला, मार मार, अशें हे करताले. बरें दिसलें म्हाका, थँक्स तुमकां, तुमी म्हाका उलोवंक दिलें आनी मातशी पयलूची यादी येयल्यो शाळेची बी.
0: खरेंच बरें दिसलें. तुमचें कितें जाय उमेश बाब?
1: हां, म्हाका हम किसी कम नहीं क्या हुआ तेरा वादा,
0: हम किसी से कम नहीं.
1: अबे
0: ओके,
1: क्या हुआ तेरा वादा, वो कसम वो इरादा दे.
0: वा वा वा वा वा, बरें दिसलें की तुमी अशें मातशें गुणगुणले, अशें कॉलर जेन्ना मातशें गुणगुण.
1: ना, म्हाका मातशें बरें दिसलें, कित्याक तो नामदेव बाबा शेतकर बाबा मातशें बरें चालीन म्हणटा न्हू, तेंचे म्हाका मातसो एनकरेज मेळ्ळो.
0: बरें आसा. कोणाक भेटयता हें गीत?
1: डेडिकेट आमची स्वीट एफएम फॅमिली.
0: थँक्यू, थँक्यू सो मच.
1: ओके, बाय
0: बाय बाय. सो हे आशिल्ले उमेश बाब, जे आमकां एवरी टायम पयली मेसेजीस खूब करताले. तुमची पसंती ही आमच्या कार्यावळी जेन्ना ते मेसेज करता, बऱ्यो बऱ्यो संदेश ते आमकां दितात, म्हणून मुजरत म्हणलें आज जेन्ना फोनार उलोवपाची संद मेळ्ळी तेन्ना तांचे कडल्यान ही हो तांचो संदेश आयकुपाक म्हाका खरेंच बरें दिसता. एक वेगळें कितें तरी टॉपीक घेवन येतात ते. थँक्यू सगळ्या कॉलर्सांक म्हणटा हांव, जे तुमी मुद्दम फोन करतात आनी सांगतात म्हाका तुमचे आवडीचें गीत. बरें दिसता उलोवपाक. फोन करात 2224457 ह्या नंबराचेर. तुमी आयकतात 105.4 MHz FM रेनबो.

0: दिल तो दिल है, चाहे हाँ कहिए चाहे ना कहिए। या खिणाक एक लास्ट कॉल घेऊया पोया आमच्या बरोबर। कोण असा? हॅलो, येस श्याम, खंच्यान उलयता?
1: हांव मडगांव साकून उलयता
0: ओके
1: आनी
0: तुमी
1: तुमचो प्रोग्राम सदां बरो लागता.
0: ओके
1: गाडी चलयता आसतनाच पूण आयकता हांव.
0: हय जाव, पावस पडटा मडगांवां?
1: आतां बरो पावस पडटालो, गाडी चलयता हांव आनी बरो पावस पडटा.
0: अच्छा अच्छा, सोका चला।
1: ओके थँक्यू.
0: खंयचें गीत जाय?
1: म्हाका मुगो दबंग फारूक शेखाचेर तें फिल्म आयलां, सिनेमे जलन आखो मे तू फान सा क्यों है.
0: दबंग फारूक शेख, सीने में जलन। ओके
1: करेक्ट.
0: ओके, आणि तुम्ही कोणाक भेटता हे गीत?
1: ते म्हणजे हांव चलयेक भेटयता, लक्ष्मी नायक
0: ओके आसा,
1: आणि
0: लक्ष्मी
1: आर्या नायक.
0: बरोबर आसा?
1: ना ना, ते डेंटल करता.
0: अच्छा
1: ओके
0: जाव जाव, थँक्यू सो मच, डेफिनेटली तुमचे गीत
1: ओके
0: घेऊन येतले हांव।
1: येस
0: येस थँक्यू थँक्यू।
1: थँक्यू वेरी मच. मुद्दम म्हाका पद सामके आवडटा,
0: अच्छा
1: कळ्ळें न्ही. आनी बरें हें फिल्माचे आसा हें पद.
0: फिल्माचे नाव सांगपाक शकता?
1: दबंग दबंग दबंग गमंग गमंग गमन गमन.
0: ओके काय नजर काय नजर, हांव पळयता।
1: हय गमन. हां
0: थँक्यू थँक्यू। सो मोगाळ इश्टनो, हे आशिल्ले मडगांवच्यान जाणी आमकां कॉल केल्लो आनी तांणी सांगलां तांच्या आवडीचें गीत हांव घेवन येतलें कांय खिणा भितरूच। तुमी आयकतात 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबो। खंयच वचूं नाकात, कांय खिणा भितरूच तुमच्या खातीर आसतल्यो कोंकणींतल्यान मुखेल खबरो।

0: हे निमाणे गीत या कार्यावळीचे तुम्ही ऐकलंय मग इष्टानं आणि आता तुमच्या खातीर घेऊन येतात कोकणीतल्या मुखेल खबरो.
1: नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भौशीक परिक्षा अयोग्य मार्गांचो प्रतिबंध सुदारणा विधेयक 2026 मंजुरी दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज मैसूरांत स्वामी विवेकानंद सांस्कृतीक युवा केंद्र विवेक स्मारकाचे उक्तावण केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज आंध्र प्रदेशांत विजयनगरम जिल्ल्यांतल्या भोगपुरम हांगा ग्रीनफिल्ड अल्लुरी सिताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उक्तावण केले. भारत आणि चीन आज सिक्कीमातल्या नाथुला खिंडीतल्यान सीमावर्ती व्यापार परत सुरू करतले. या दोन शेजारी देशांमधल्या एका महत्वाच्या व्यापारी मार्गाचे पुनरुज्जीवन जातले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी आज पुण्यात आयोजित एका कार्यावळीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल हांकां लोकमान्य टिळक स्मारक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केलो. समाजातल्या सगळ्या गजालींचेर उजवाड घालताना पत्रकार स्वतःच्या भलायकेचेर आणि कुटुंबाक दुर्लक्ष करून समाजा खातीर वावुरता असे मंत्री सुदीन ढवळीकर हांणी सांगला. केंद्र सरकारान आज कर हस्तांतरणाचे अतिरिक्त

EIR FM Rainbow Musically Yours. मोगा इष्टानु कातारच्या या कार्यवळीत सगळ्यांचे स्वागत. 8:03 झाल्या ह्या कार्यवळीत. चढ वेळ हांव काढना आणि टाइम वेस्ट करना अशें म्हणपाक हरकत ना. तर बेगीन बेगीन बेगीन तर एक वार अशी मधुर मवाळ सुंदर सोबीत कातारा तुमच्या खातीर घेऊन येता. पहिले सुवातेर सी डी सिल्वा पोया तांकां तांची शेमाय कितें सांगताली.

रॉबिन वाज आणि फातिमा कॅरोबीन तुमच्या खातीर घेऊन आयली हे कातार या या या प्रायर या. तुम्ही ऐकत आहात कातारची ही कार्यवळ 105.4 एफ एम रेनबो चॅनलाचेर. मुखार कार्यवळ वर्तना सोनिया सिरसाट म्हणटा गोवा तू गोवा आमचे.

सोनिया शिरसाट हांचो आवाज आणि तांच्या आवाजातले हे निमाणे कांतार गोवा टू गोवा आमचे ह्या कार्यावळीत आशिल्ले. तुम्ही आयकले 105.4 एफ एम रेनबो. या खिणाक एक ल्हानसो ब्रेक घेता आणि ताचे उपरांत तुमच्या खातीर आसतली कार्यावळ एक ही फिल्म से जे ह्या कार्यावळीत जप जप फूल खिले ह्या फिल्मातली गीतां आम्ही आयकतले. खंयच वचू नाकात, आयकत रावात 105.4 एफ एम रेनबो.

0: शेत ते दारांतले बागे मेरेन, बाग ते घरा फाटल्या पोरसा मेरेन, तर एकट्याक मोग आसा झाडांचो, म्हणजेच तुमचे भितर लिपला एक शेत मोगी। म्हणूनच आमी फुडें सरल्यात सोदपाक हो शेतकामती, जावं मागीर ते फार्म वो सिटी।
1: फार्म टू सिटी
0: आयकात दर आयतारा फार्म टू सिटी FM रेनबोंत सांजे 7:30 वरांचेर। फार्म टू सिटी
1: फार्म टू सिटी

आकाशवाणी एफ एम रेनबो म्युझिकल इयर्स 105.4 8:31 ह्या खिणाक कार्यावळ एक ही फिल्मचे आणि आज या कार्यावळीत जब जब फूल खिले ह्या फिल्मातली गीतां आम्ही ऐकूपाची आसात. मोगाळशानो 1965 ह्या वर्सा जब जब फूल खिले ही फिल्म रिलीज झाली आणि दिग्दर्शक

निर्देशित केली सूरज प्रकाश हाणी, मुखेल भूमिका आशिल्ल्यो शशी कपूर, नंदा शम्मी आगा, संगीतकार कल्याणजी आनंदजी आणि गीतकार आनंद पक्षी. तरेकवार अशी सुंदर सोबीत गीता या कार्यवळीत ह्या फिल्मातली ऐकूया. पहिल्या सुवातीर मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर घेऊन येता, नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे.

एक ही फिल्म से या करवरे ताजमी जब जब फूल खिले या फिल्मातली गीता ऐकता तमोगा इष्टनो ही फिल्म 1965 या वर्षा रिलीज झाली आणि सूरज प्रकाश हाणी दिग्दर्शित केली. रीता नंदा हाणी हो कॅरेक्टर प्ले केलो रीता नावाचो जे एका सामकी श्रीमंत घराण्यातले चली असता जे सुट्टेन कश्मीर हांगा फिरपाक वता आणि कश्मीरी जो हाऊस बोट्स असतात त्यांच्या जो नाविक असता जो चलोवपी असता राजा जे कॅरेक्टर शशी कपूर हाणी प्ले केला त्याच्या ते मोगान पडटा. पण सोशल डिफरन्स म्हणजे सामाजिक अंतर आशिल्या कारणान तांकां खूप असे डिफिकल्टीज जो असा ताका तोंड दिवचे पडटा अशी एक कहाणी असा ह्या फिल्माची जब जब फूल खिले. तर एक वार अशी गीता ह्या फिल्मात आसात ज्यातले नाना करते प्यार जे आम्ही निकतेच ऐकलंय हे खूप फामाद झाले आणि त्याच्या उपरांत परदेसी ओ सेना अखिया मिलाना हे गीत लेगीत खूप असे नावाजून आयले मोगा ऐकप्यानो. आणि हेच गीत आता तुमच्या खातीर घेऊन येता लता मंगेशकर हांचो स्वर तुम्ही ऐकतात एक ही फिल्म से 105.4 MHz FM रेनबो चॅनलाचेर.

0: कामा वयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.
1: गुळ्यांची स्ट्रीप भायर कित्याक उडयली?
2: अगो गुळयो सोपल्यो मगो त्यो.
1: गुळयो सोपल्यो म्हणून ती स्ट्रीप भायर उडव? तुका खबर ना
2: किदें?
1: घरान ओल्या कोयराची आणि सुक्या कोयराची अश्यो दोन बालद्यो आसात.
2: हा
1: किदें कळें सांग?
2: ओल्या कोयराची वेगळी बालदी आणि सुक्या

0: तेलाची वेगळी बालदी अशो दोन बालद्यो.
1: चल तर सकल वच, उडयल्ली सोपिल्ली वखद्यांची स्ट्रीप परत हाड आणि घरात आशिल्ल्या सुक्या कोयराच्या बालदेनूच उडय.
0: हा करता.
1: सुको आणि ओलो कोयर आपणेच व्यवस्थित उडवप ही स्वच्छतेच्या अभियानाची मुळावी सुरुवात.
0: बऱ्यो सवयो आपणवया, स्वच्छता राखूया.
1: स्वच्छता ही सेवा.
2: शेत ते दारांतले बागे मेरेन, बाग ते घरा फाटल्या पोरसा मेरेन, दर एकट्याक मोग असा झाडांचो, म्हणजेच तुमचे भितर लिपला एक शेत मोगी. म्हणूनच आम्ही फुडें सरल्यात सोदपाक हो शेतकामती, जावं मागीर ते फार्म वो सिटी.
3: फार्म टू सिटी
2: आयकात दर आयतारा फार्म टू सिटी FM रेनबोंत सांजे 7:30 वरांचेर. फार्म टू सिटी.
3: फार्म टू सिटी.